सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर 23 वैशाख 1948 म्हणजेच दिनांक 13 मे 2026 सकाळचे 5:58 आणि 40 सेकंद झालेली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात ठीक 6 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: एफ एम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 8:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मनोहर सर, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. मनोहर सर, काळाच्या प्रवाहाबरोबर पिकाच्या पद्धतीमध्ये सुद्धा एक वेगळी संरचना व्हायला पाहिजे. ती मागणी फक्त जमिनीच्या पोताची आहे का बाजार आणि शेतकऱ्याच्या आर्थिक व्यवहाराशी निगडीत आहे? कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाहताय? काय सांगाल शेतकऱ्यांना तुम्ही?
2: खरं तर ही आता जी आपली शेती पद्धती आहे, ज्यामध्ये आपण उल्लेख केल्यानुसार की जमीन आपला हा पूर्ण याचा आत्मा आहे. आपण बघतोय की जमिनीचं आरोग्य अबाधित राखणं, म्हणजे जमिनीचं आरोग्य जर चांगलं असेल, तिथला जर सेंद्रिय कर्ब चांगला असेल, तर आपोआपच आपलं पिकाची जी प्रत आहे, गुणवत्ता आहे, त्यासोबतच त्याची उत्पादकता ही वाढ होत असते. आणि आपण जर बघितलं आपल्या जिल्ह्यामध्ये 0.40 म्हणजे आता सरासरी 0.4% आपला ऑर्गॅनिक कार्बन, आपला सेंद्रिय कर्ब आपल्या याच्यामध्ये आहे. आता हळूहळू आपलं कृषी विभागानं सुद्धा याच्यामध्ये थोड्या वेगळ्या दृष्टीनं आपण वाटचाल करतोय यावर्षीपासून, की एक आपण राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन नावाचा तो कार्यक्रम सुरुवात केलेला आहे. आणि यामध्ये थोडी पीक पद्धती म्हणजे करण्याच्या पद्धतीमध्ये बदल, कमीत कमी रासायनिक खतांचा, रासायनिक कीटकनाशकांचा वापर, तर अशा

आपल्याला आता एक नवीन पद्धतीचा आपण इथे सुरुवात करतोय आणि सुरुवात झालेली आहे किंबहुना. याच्यामध्ये जे काही बायो रिसोर्स सेंटर्स आहे म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत आपण बीआरसी युनिट ज्याला म्हणतो की त्यांना लागणारं जे काही असेल खतं करायची आहे ती ती जागेवर ते तयार करतील आणि त्याचा वापर शेतकरी बांधव करू शकतील. अशा पद्धतीने आपल्याला त्याची जमीन सुधारण्याचा एक कार्यक्रम तो आपल्या आपण हातात घेतला आहे आणि जोपर्यंत जमिनीचं आरोग्य सुधारणार आहे तोपर्यंत आपल्याला बाकी जे प्रश्न आहे ते सोडले जाणार नाही. तर म्हणून आपण जास्तीत जास्त सेंद्रिय

0: त्याचा वापरच करायचा नाही. आणि आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जे काही रासायनिक खताचा वापर झाला आहे, आपण बघतोय आखाती देशातील युद्धामुळे बऱ्याचशा आता युरिया आपल्याला असं वाटते किंवा युरिया तेवढा पुरेसा आपल्याला मिळणार नाही. पण अशा वेळेस आता शेतकरी बांधवने सुद्धा जे की आपल्याकडे सध्या पर्याय उपलब्ध आहे की आपण आपलं खत आपल्या जमिनीवर आपल्या शेतामध्ये तयार करून त्याचा वापर करणं, जेणेकरून आपला खर्च कमी करणं हा पहिला उद्देश. म्हणजे आता आपल्याला एक दोन उद्दिष्ट घेऊन आपला कुठले कार्यक्रम राबवायचा आहे आणि मी सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये जो आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आम्ही म्हणतोय, या प्रकल्पामधला आमचा उद्देश असा आहे की याच्यातला आपल्याला त्याच्यात क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी म्हणतो, म्हणजे तंत्रज्ञान जे आहे ते वातावरणाला अनुरूप असलेलं तंत्रज्ञान आपल्याला वापरायचं आहे. आणि त्याची सुद्धा आपण पूर्ण जे काही नियोजन आहे ते या खरीपासाठी केलेलं आहे. जेव्हा शेतकरी बांधव हे क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी CRT ज्याला पद्धती म्हणतो आपण, मग ते उतारा आळवी पेरणी असेल किंवा त्याला मूलस्थानी जलसंधारण आहे किंवा आपलं जैविक पद्धतीचा अवलंब आहे, ह्या सर्व गोष्टी केल्या तर आपोआपच सर्व प्रश्न याच्यामध्ये निकाली निघणार आहे. आणि हा आमचा एक मेजर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश आहे की
1: याच्यामध्ये अलीकडच्या काळात आपण खूप शेतकरी उत्पादक कंपन्या सेंद्रिय कर्ब हे अत्यंत परवलीचे आणि तेवढेच महत्वाचे शब्द झालेले आहेत. हे खरंच त्याच्यामधली काही वेगळी दिशा आहे का, त्याच्यात शासनाने वेगळी काही त्याच्यामध्ये एक भूमिका आहे का त्याच्यामध्ये काही सेंद्रियची याच्यातली?
0: कुठलाही कार्यक्रम जर असला पण तो गटाने केल्याशिवाय आपल्याला त्याचा पर्याय नाही, कारण समूह शेतीचा जो काही पुरस्कार कृषी विभागाने 2009 सुरुवात केली होती गट शेतीची, आणि त्या आधारे काही गटावर आधारित जे काही क्लस्टर समूह होते त्या पिकांचे समूह असेल त्या पीक पद्धतीचे समूह असेल ते आपण करून त्यांना चालना दिली. हळूहळू 2015 काय झालं की जसं शेतकरी उत्पादक कंपनीचा उगम झाला आणि त्यामध्ये जे आपले सभासद आहे, जसं कंपनी एखादी काम करतं तसं शेतकरी बांधवांची कंपनी एकत्र येऊन 200 ते 300 लोकांनी शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन त्यांच्या ज्या गरजा आहे, म्हणजे लागणार त्यांना खत असेल किंवा कीटकनाशक असेल बियाणं असेल त्यांनी स्वतः उत्पादित करावं आपल्या शेतामध्ये, त्यासाठी लागणारं जे काही तंत्रज्ञान असेल योजना असेल त्याचा पूर्ण याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही कुठल्या ना कुठल्या कंपनीचे सभासद व्हा. म्हणजे आता आपण या प्रोग्राममध्ये जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सुद्धा गट शेतीचं खूप जास्त महत्व आहे, आणि जसं मला मी सांगू इच्छितो याच्यामध्ये की आपले जी अवजारे बँक, कारण आपण बघतो आता प्रत्येक गावामध्ये अडचणी आहे मजुरांचा खूप मोठा प्रश्न आहे, मजूर आपल्या शेतामध्ये मिळत नाही. अशा वेळेस शेतकरी बांधवांनी हे जे काही आपले अवजारे बँक आहे ही योजनेमध्ये जर केली तर मला वाटते तिथला तो मजुरांचा प्रश्न त्याची सोडवणूक होणार आहे, आणि त्यांना सुद्धा त्या गावामध्ये एक व्यवसाय म्हणून तो पाहता येईल. आता अशा बऱ्याचशा अवजारे बँक आपण वेगळ्या माध्यमातून दिलेल्या आहे, पण ही एक योजना अशी आहे की ही खास महिलांसाठी.
1: ही पोखरा म्हणजे वातावरणाच्या बदलाच्या अनुषंगानेच तयार केलेली आहे.
0: बरोबर आहे, त्याचा बेसच तो आहे वातावरणातील बदलाशी अनुरूप जेवढं काही तंत्रज्ञान तुम्हाला वापरता येईल ते आपण त्यामध्ये वापरू शकतो. आणि गावं जी निवडली गेली ती याच्याशी अनुरूपच निवडली गेली आहे. म्हणजे आता जर आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर 1800 गावं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, 563 गावाचा याच्यामध्ये समावेश झाला. त्याला वेगळे जे काही पॅरामीटर्स आहेत त्याला ते लावून ते गावाचे निकष लावून ते गावं निवडले गेले, आणि केंद्र शासनाच्या समितीमार्फत जे काही ICR संस्था त्यांनी त्याचे निकष करून त्याला राज्यस्तरीय उच्च समितीने तो आपल्याला गावाची निवड करून दिलेली आहे. आता त्या गावामध्ये येणाऱ्या 5 आपण ज्या काही गरजा असेल त्या गावातल्या, मग त्या गरजा कुठल्या असेल तर त्या गावातल्या जसं सेंद्रिय कर्ब आपल्याला वाढवायचा आहे, तिथे आपल्याला उत्पादकता वाढवायची आहे, शाश्वतता आणायची आहे पीक पद्धतीमध्ये, काही बदल करायचा असेल किंवा तिथे आता जसं यांत्रिकरणामध्ये आपल्याला काही वाव द्यायचं असेल, काही सीड प्रोडक्शन म्हणजे बियाणे उत्पादन तिथे करायचं असेल, प्रत्येक घटकाला म्हणजे आपण जर शेती क्षेत्र म्हटलं तर त्यामध्ये उत्पादनापासून तर प्रक्रिया साठवणूक विक्री आणि त्याचं त्या एक्सपोर्टपर्यंत म्हणजे निर्यातीपर्यंत ह्या सर्व चेन ज्याला म्हणतो आपण ही जी साखळी आहे ह्या प्रत्येक साखळीमध्ये या प्रकल्पामध्ये त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि नक्कीच मला वाटते ह्या ज्याला आपण POCRA पोखरा किंवा प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर म्हणजे वातावरणाशी अनुरूप असलेलं तंत्रज्ञान वापरून आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा वापर करणे आणि आपलं त्या गावाचा परिपूर्ण विकास करणे 5 असं एक सूत्र त्या योजनेचं आहे.
1: याच्यामध्ये शासनाची भूमिका अजून एक आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रत्येक वेळेस शेतकऱ्याशी संवाद साधताना म्हणतात की आपला सहभाग जो आहे लोकसहभागही खूप महत्वाचा आहे कृषी क्षेत्रामध्ये, स्वतः जागृत राहणं तेही महत्वाचं आहे, शासन शासनाच्या पातळीवर मदत करत राहील. पण ह्या पोखरामध्येही काही लोकसहभागावर जास्त भर आहे का, किंवा नेमकं शासन कुठलं कृषी विभाग आपण काय काय मदत करणार आहोत ह्या योजनेत?
0: खरं तर या कार्यक्रमात जो आहे आपला प्रकल्प आहे ज्याला संजीवनी प्रकल्प म्हणतो

0: पोखरावा संबोधत नाही आता, संजीवनी प्रकल्प, कृषी संजीवनी म्हणजे गावाला नव संजीवनी देणारा प्रकल्प हा वर्ल्ड बँक जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यामध्ये आलेला आहे. आणि याचा बेसस ज्याला म्हणतो आपण की याचा जो पाया आहे तो लोकसहभाग आहे. आता प्रत्येक गावामध्ये बघतो आपण की वेगळे गट असतात, म्हणजे शेती आधारित गट जे असेल, सोयाबीनचा गट असेल, कापसाचा असेल, संत्र्याचा असेल, भाजीपाला उत्पादक शेतकरी असेल, काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, गावातील ग्राम कृषी विकास समितीची स्थापन झाली. प्रत्येक गावामध्ये सरपंच त्याचे अध्यक्ष आहे, त्यामध्ये ग्रामसेवक आहे, सहायक कृषी अधिकारी कृषी विभागाचा आहे, अशी सर्वसमावेशक 11 लोकांची समिती, त्यांना यामध्ये पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहे. आणि हे सर्वतः म्हणजे
1: पारदर्शक प्रक्रिया त्या त्या गाव पातळीवर,
0: गाव पातळीवर म्हणजे याचा जो नियोजन आराखडा झाला आपण सूक्ष्म नियोजन म्हणतो त्याचं, म्हणजे मायक्रो लेवल प्लॅनिंग MLP या नावानं तो आराखडा करायचा आहे.
1: जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी आपण या भागांमध्ये संवाद साधत आहोत. भेटूयात पुढील भागात पुन्हा कृषी विभागाच्या विविध योजना समजून घेण्यासाठी.
2: नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहर यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. आणि याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.

श्रोतेहो आपण ऐकत होतात अरुण दाते यांच्या आवाजात मनोहर सांबरे यांचं गीत. या गीत रचनेला संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. श्रोतेहो एक निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. आज बुधवार दिनांक 13 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेहामुळे होणारे किडनी आणि लघवीचे त्रास. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर चैतन्य देशमुख. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतगंगा. यानंतर ऐकवित आहोत सुरेश वाडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या आवाजात नितीन आखवे यांची गीतरचना. या गीतरचनेला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे आभाळाची सावली

श्रोते हो, एक निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर, लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. आज बुधवार दिनांक 13 मे 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे प्रोस्टेट कॅन्सर. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर जुनैद शेख. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, आज दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. श्रोते हो, यावेळी आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतगंगा. यानंतर ऐकवित आहोत दत्तप्रसाद यांच्या आवाजात मीना शिंदे यांची गीतरचना, संगीत आशिष मुजुमदार यांचं आहे.

श्रोते हो, एक निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. आज बुधवार दिनांक 13 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेहामुळे होणारे किडनी आणि लघवीचे त्रास. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर चैतन्य देशमुख. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी पुन्हा एकदा निवेदन ऐका. आज बुधवार दिनांक 13 मे 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे प्रोस्टेट कॅन्सर. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर जुनेद शेख. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं. श्रोते हो, गीतगंगा या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांच्या आवाजात अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत चिनार महेश यांचं आहे. चित्रपटाचं नाव आहे टाइमपास.

श्रोते हो या गीत रचनेबरोबरच गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकत होता आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून.

0: एवेमेंट स्वदेशम रोच में घाट स्वर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। थोड़ी देर में ठीक 9 बजे से सुनिए कार्यक्रम चित्रलोक, जिसे हम मुंबई केंद्र से अनुप्रसारित करेंगे।
1: ही कहानी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार, आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत,
1: आधी झुमके। ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेंशन फ्री।
3: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की
3: देऊ
1: इंजेक्शन?
4: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।

0: श्रोताओं, कार्यक्रम के अगले गीत आपको सुनवाए जाएंगे इस छोटे से अंतराल की बात।
1: ही कहानी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची।
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस,
1: झालं सगळं। झालं बजेट तयार?
2: हो।
1: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
2: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती।
1: आणखी
2: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा।
1: आली आहे मोठी,
2: आता जाग बाई।
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।

0: FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 9:20 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मनोहर सर, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. मनोहर सर, काळाच्या प्रवाहाबरोबर पिकाच्या पद्धतीमध्ये सुद्धा एक वेगळी संरचना व्हायला पाहिजे. ती मागणी फक्त जमिनीच्या पोताची आहे का बाजार आणि शेतकऱ्याच्या आर्थिक व्यवहाराशी निगडीत आहे? कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाहतायत? काय सांगाल शेतकऱ्यांना तुम्ही?
2: खर तर ही आता जी आपली शेती पद्धती आहे, ज्यामध्ये आपण उल्लेख केल्यानुसार की जमीन आपला हा पूर्ण याचा आत्मा आहे. आपण बघतोय की जमिनीचं आरोग्य अबाधित राखणं, म्हणजे जमिनीचं आरोग्य जर चांगलं असेल, तिथला जर सेंद्रिय कर्ब चांगला असेल, तर आपोआपच आपलं पिकाची जी प्रत आहे, गुणवत्ता आहे, त्यासोबतच त्याची उत्पादकता ही वाढवत असते. आणि आपण जर बघितलं आपल्या जिल्ह्यामध्ये 0.40 म्हणजे आता सरासरी 0.4% आपला ऑर्गॅनिक कार्बन, आपला सेंद्रिय कर्ब आपल्या याच्यामध्ये आहे. आता हळूहळू आपल्या कृषी विभागानं सुद्धा याच्यामध्ये थोड्या वेगळ्या दृष्टीनं आपण वाटचाल करतोय यावर्षीपासून, की एक आपण राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन नावाचा तो कार्यक्रम सुरुवात केलेला आहे. आणि यामध्ये थोडी पीक पद्धती म्हणजे करण्याच्या पद्धतीमध्ये बदल, कमीत कमी रासायनिक खतांचा, रासायनिक कीटकनाशकांचा वापर, तर अशा पद्धतीनं आपल्याला आता एक नवीन पद्धतीचा आपण इथे सुरुवात करतोय. आणि सुरुवात झालेली आहे किंबहुना याच्यामध्ये जे काही बायो रिसोर्स सेंटर्स आहे, म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत आपण BRC युनिट ज्याला म्हणतो, की त्यांना लागणारं जे काही असेल खतं करायची आहे ती जागेवर ते तयार करतील आणि त्याचा वापर शेतकरी बांधव करू शकतील. अशा पद्धतीनं आपल्याला त्याची जमीन सुधारण्याचा एक कार्यक्रम तो आपल्या आपण हातात घेतला आहे. आणि जोपर्यंत जमिनीचं आरोग्य सुधारणार आहे तोपर्यंत आपल्याला बाकी जे प्रश्न आहे ते सोडले जाणार नाही. तर म्हणून आपण जास्तीत जास्त सेंद्रिय कर्ब वावण्यावर आपला कल आहे या वर्षी तरी आमचा एक आम्ही मिशन घेतलेलं आहे हातामध्ये. आणि नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब, त्यामध्ये वेगळ्या पद्धती, त्याच्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो बायोलॉजिकल कंट्रोल करून सुद्धा आपण त्याच्यामधला वापर जो केमिकलचा तो मिनिमाइज करता किंवा त्याचा वापरच करायचा नाही. आणि आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जे काही रासायनिक खताचा वापर झाला, आपण बघतोय आखाती देशातील युद्धामुळे बरेचसा आता

0: युरिया आपल्याला असं वाटतं की बाबा युरिया तेवढा पुरेसा आपल्याला मिळणार नाही. पण अशा वेळेस आता शेतकरी बांधवने सुद्धा जे की आपल्याकडे सध्या पर्याय उपलब्ध आहे की आपण आपलं खत आपल्या जमिनीवर आपल्या शेतामध्ये तयार करून त्याचा वापर करणं, जेणेकरून आपला खर्च कमी करणं हा पहिला उद्देश. म्हणजे आता आपल्याला एक दोन उद्दिष्ट घेऊन आपला कुठले कार्यक्रम राबवायचा आहे आणि मी सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये जो आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आम्ही म्हणतोय, या प्रकल्पामधला आमचा उद्देश असा आहे की याच्यातला आपल्याला त्याच्यात क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी म्हणतो, म्हणजे तंत्रज्ञान जे आहे ते वातावरणाला अनुरूप असलेलं तंत्रज्ञान आपल्याला वापरायचं आहे आणि त्याची सुद्धा आपण पूर्ण जे काही नियोजन आहे ते या खरीपासाठी केलेलं आहे. जेव्हा शेतकरी बांधव हे क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी CRT ज्याला पद्धती म्हणतो आपण, मग ते उतारा लाळवी पेरणी असेल किंवा त्याला मूलस्थानी जलसंधारण आहे किंवा आपलं जैविक पद्धतीचा अवलंब आहे, ह्या सर्व गोष्टी केल्या तर आपोआपच सर्व प्रश्न याच्यामध्ये निकाली निघणार आहे. आणि हा आमचा एक मेजर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश आहे की
1: याच्यामध्ये अलीकडच्या काळात आपण खूप शेतकरी उत्पादक कंपन्या सेंद्रिय कर्ब हे अत्यंत परवलीचे आणि तेवढेच महत्वाचे शब्द झालेले आहेत. हे खरंच त्याच्यामधली काही वेगळी दिशा आहे का त्याच्यात, शासनाने वेगळी काही त्याच्यामध्ये भूमिका आहे का त्याच्यामध्ये काही सेंद्रियची याच्यातली?
0: कुठलाही कार्यक्रम जर असला पण तो गटाने केल्याशिवाय आपल्याला त्याचा पर्याय नाही, कारण समूह शेतीचा जो काही पुरस्कार कृषी विभागाने 2009 सुरुवात केली होती एम गट शेतीची, आणि त्या आधारे काही गटावर आधारित जे काही क्लस्टर समूह होते त्या पिकांचे समूह असेल त्या पीक पद्धतीचे समूह असेल ते आपण करून त्यांना चालना दिली. हळूहळू 2015 काय झालं की जसं शेतकरी उत्पादक कंपनीचा उगम झाला आणि त्यामध्ये जे आपले सभासद आहे, जसं कंपनी एखादी काम करतं तसं शेतकऱ्यांच्या बांधवांची कंपनी एकत्र येऊन 200 ते 300 लोकांनी शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन त्यांच्या ज्या गरजा आहे म्हणजे लागणार त्यांना खत असेल किंवा कीटकनाशक असेल बियाणं असेल त्यांनी स्वतः उत्पादित करावं आपल्या शेतामध्ये, त्यासाठी लागणारं जे काही तंत्रज्ञान असेल योजना असेल त्याचा पूर्ण याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही कुठल्या ना कुठल्या कंपनीचे सभासद व्हा. म्हणजे आता आपण या प्रोग्राममध्ये जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सुद्धा गट शेतीचं खूप जास्त महत्व आहे, आणि जसं मला मी सांगू इच्छितो याच्यामध्ये की आपले जी अवजारे बँक, कारण आपण बघतो आता प्रत्येक गावामध्ये अडचणी आहे मजुरांचा, मजुरांचा खूप मोठा प्रश्न आहे, मजूर आपल्या शेतामध्ये मिळत नाही, अशा वेळेस शेतकरी बांधवांनी हे जे काही आपले अवजारे बँक आहे ही योजनेमध्ये जर केली तर मला वाटते तिथला तो मजुरांचा प्रश्न त्याची सोडवणूक होणार आहे आणि त्यांना सुद्धा त्या गावामध्ये एक व्यवसाय म्हणून तो पाहता येईल. आता अशा बऱ्याचशा अवजारे बँक आपण वेगळ्या माध्यमातून दिलेल्या आहे, पण ही एक योजना अशी आहे की ही खास महिलांसाठी.
1: ही पोखरा म्हणजे वातावरणाच्या बदलाच्या अनुषंगाने तयार केलेली आहे.
0: बरोबर आहे, त्याचा बेसच तो आहे वातावरणातील बदलाशी अनुरूप जेवढं काही तंत्रज्ञान तुम्हाला वापरता येईल ते आपण त्यामध्ये वापरू शकतो. आणि गावं जी निवडली गेली ती याच्याशी अनुरूपच निवडली गेली आहे. म्हणजे आता जर आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर 1800 गावं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, 563 गावाचा याच्यामध्ये समावेश झाला, त्याला वेगळे जे काही पॅरामीटर्स आहेत त्याला ते लावून ते गावाची निकष लावून ते गावं निवडले गेले आणि केंद्र शासनाच्या समितीमार्फत जे काही ICR संस्था आहे त्यांनी त्याचे निकष करून त्याला राज्यस्तरीय उच्च समितीने तो आपल्याला गावाची निवड करून दिलेली आहे. आता त्या गावामध्ये येणाऱ्या 5 आपण ज्या काही गरजा असेल त्या गावातल्या, मग त्या गरजा कुठल्या असेल तर त्या गावातल्या जसं सेंद्रिय कर्ब आपल्याला वाढवायचा आहे, तिथे आपल्याला उत्पादकता वाढवायची आहे, शाश्वतता आणायची आहे पीक पद्धतीमध्ये, काही बदल करायचा असेल किंवा तिथे आता जसं यांत्रिकरणामध्ये आपल्याला काही वाव द्यायचं असेल, काही सीड प्रोडक्शन म्हणजे बियाणे उत्पादन तिथे करायचं असेल, प्रत्येक घटकाला म्हणजे आपण जर शेती क्षेत्र म्हटलं तर त्यामध्ये उत्पादनापासून तर प्रक्रिया साठवणूक विक्री आणि त्याचं त्या एक्सपोर्टपर्यंत म्हणजे निर्यातीपर्यंत ह्या सर्व चेन ज्याला म्हणतो आपण ही जी साखळी आहे ह्या प्रत्येक साखळीमध्ये या प्रकल्पामध्ये त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि नक्कीच मला वाटतं ह्या ज्याला आपण POCRA पोखरा किंवा प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर म्हणजे वातावरणाशी अनुरूप असलेलं तंत्रज्ञान वापरून आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा वापर करणे आणि आपलं त्या गावाचा परिपूर्ण विकास करणे 5 असं एक सूत्र त्या योजनेचं आहे.
1: याच्यामध्ये शासनाची भूमिका अजून एक आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रत्येक वेळेस शेतकऱ्याशी संवाद साधताना म्हणतात की आपला सहभाग जो आहे लोकसहभागही खूप महत्वाचा आहे कृषी क्षेत्रामध्ये, स्वतः जागृत राहणं तेही महत्वाचं आहे, शासन शासनाच्या पातळीवर मदत करत राहील, पण ह्या पोखरामध्येही काही लोकसहभागावर जास्त भर आहे का किंवा नेमकं शासन कुठलं कृषी विभाग आपण काय काय मदत करणार आहोत ह्या योजनेत?
0: खरं तर या कार्यक्रमात जो आहे आपला प्रकल्प आहे ज्याला संजीवनी प्रकल्प म्हणतो आपण, पोखरा संबोधत नाही आता, संजीवनी प्रकल्प कृषी संजीवनी म्हणजे गावाला नव संजीवनी देणारा प्रकल्प हा वर्ल्ड बँक जागतिक बँकेच्या

0: अर्थसयामधून आलेला आहे आणि याचा बेसच ज्याला म्हणतो आपण की याचा जो पाया आहे तो लोकसहभाग आहे. आता प्रत्येक गावामध्ये बघतो आपण की वेगळे गट असतात, म्हणजे शेती आधारित गट जे असेल, सोयाबीनचा गट असेल, कापसाचा असेल, संत्र्याचा असेल, भाजीपाला उत्पादक शेतकरी असेल, काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, गावातील ग्राम कृषी विकास समितीची स्थापन झाली. प्रत्येक गावामध्ये सरपंच त्याचे अध्यक्ष आहेत, त्यामध्ये ग्रामसेवक आहे, सहाय्यक कृषी अधिकारी कृषी विभागाचा आहे, अशी सर्वसमावेशक 11 लोकांची समिती, त्यांना यामध्ये पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहे. आणि हे सर्वतः म्हणजे
1: प्रक्रिया त्या त्या गाव पातळीवर,
0: गाव पातळीवर म्हणजे याचा जो नियोजन आराखडा झाला आपण सूक्ष्म नियोजन म्हणतो त्याचं, म्हणजे मायक्रो लेवल प्लॅनिंग MLP या नावानं तो आराखडा करायचा आहे.
1: जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी आपण या भागांमध्ये संवाद साधत आहोत. भेटूयात पुढील भागात पुन्हा कृषी विभागाच्या विविध योजनांना समजून घेण्यासाठी.
2: नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहर यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. आणि याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकल्यात संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात ठीक 9:30 प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेहामुळे होणारे किडनी आणि लघवीचे त्रास. तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चैतन्य देशमुख क्लिनिक नागपूर. त्यानंतर ठीक 10:00 हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे प्रोटेस्ट कॅन्सर. तज्ज्ञ आहेत डॉक्टर जुनेद शेख. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नागपूर. ऐकूया तर ठीक 9:30 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
4: श्रोते हो नमस्कार. डॉक्टर चैतन्य देशमुख हॉस्पिटल रामदास पेठ नागपूर. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपला विषय आहे किडनी आणि लघवीचे त्रास मधुमेहामुळे कसे काय होतात, तर हा आपला विषय आहे. आणि आज या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. हे कन्सल्टंट आहेत, युरोलॉजिस्ट. आणि आपल्याला जर काही याविषयी प्रश्न आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 25 29 266 अर्थात 2529266 आणि 25 60 101 म्हणजेच 2560101. नागपूर बाहेरून आपण फोन करत आहात तर STD कोड नक्की लावायचा आहे अगदी बरोबर 0712 07 12. डॉक्टर चैतन्य देशमुख कार्यक्रमात आकाशवाणीच्या या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत.
5: थँक्यू
4: डॉक्टर. आज आपला विषय आहे की मधुमेहामुळे किडनी आणि लघवीवर होणारे परिणाम. लघवीचे जे त्रास होतात तर मधुमेहामुळे कसं काय त्याचा परिणाम होतो. आणि सर, प्रत्येकच अवयव आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचा आहे. म्हणजे एखाद्याही अवयवाचं काम जर बिघडलं तर पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. आज आपण किडनीविषयी बोलणार आहोत. तर काय नेमकं किडनीचं फंक्शन आपल्या शरीरामध्ये कसं चालतं, म्हणजे काय त्याचं कार्य?
5: बेसिकली किडन्या म्हणजे आपल्या आपल्या शरीरामध्ये किडन्या एक फिल्टरचं काम करतात. त्याचं फिल्टरचं म्हणजे बेसिकली आपल्या शरीरामध्ये जे काही मेटाबॉलिझम होतं त्याच्यानंतर जे बाय प्रोडक्ट्स तयार होतात लघवीचा म्हणजे आपल्या शरीरातला कचरा असं समजू शकतो आपण, जो किडन्यांच्या माध्यमाने बाहेर पडतो आणि तो फिल्टर होऊन पडतो. म्हणजे रक्त जातं किडन्यांमध्ये आणि फिल्ट्रेशन होतं आणि कचरा सेपरेट होतो आणि तो लघवीच्या माध्यमाने बाहेर पडतो आणि प्युरिफाईड ब्लड परत सर्क्युलेशनमध्ये जातं. ते हे त्याचं बेसिक फंक्शन आहे. आणि तर बेसिकली डायबिटीज मधुमेह हा जो आजार आहे या आजारामध्ये होतं काय की हे जे फिल्टर्स असतात याला डॅमेजेस होणं सुरू होतं. स्पेशली त्या लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये शुगर हळूहळू वाढणं सुरू होतं, नाही तर मग डायबिटीज जेव्हा खूप वर्ष चालत राहतो या लोकांना, तर त्या लोकांमध्ये फिल्टर्स जे असतात ते हळूहळू खराब होणं सुरू होतात. आणि जेव्हा ते खराब होतात तर मग त्यांची जी फिल्टरिंग कॅपॅसिटी असते ती कमी कमी होत जाते, ज्याच्यामुळे मग काही काही असे तत्व जे फिल्टर नाही व्हायला पाहिजे जे रक्तामध्ये रिटेन राहायला पाहिजे जे आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात ते पण त्याच्यातनं आपण लूज करणं सुरू करतो. जसं आपले प्रोटीन्स झाले, मग एक उदाहरण देण्यासाठी. त्याच्याशिवाय मधुमेहाचा असर नुसतं किडन्यांवर पडतो असंही नाही आहे. आपली पूर्ण जी लघवी बनवण्याची जी प्रणाली

0: त्याच्यामध्ये बाकीचे अवयव जे आहेत, जसं आपलं लघवीची पिशवी झाली, प्रोस्टेट झालं, लिंग झालं, ह्याच्यावरही त्याचे परिणाम पडतात
1: आणि
0: ते पण आपण त्याच्यावर आज चर्चा करूया.
1: डॉक्टर, मधुमेह याच्यामुळे तर खरंच म्हणजे खूप मोठा परिणाम होतो, म्हणजे शरीरावर, एकेका अवयवावर त्याचा परिणाम होत असतो. तर किडनीवर जेव्हा हा परिणाम होतो तर त्यावेळेला काही आपल्याला लक्षणं दिसून येतात का?
0: हा एक महत्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये श्रोत्यांनी हे समजून घेणं फार गरजेचं.

0: होतो, तर त्यावेळेला काही आपल्याला लक्षणं दिसून येतात का की?
1: हा हा एक महत्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये श्रोतांनी हे समजून घेणं फार गरजेचं आहे की मधुमेह हा एक असा आजार आहे जेव्हा तो किडनीवर आपला परिणाम करणं सुरू करतो, नाही तर बाकीच्या अवयवांवर त्याचा परिणाम जेव्हा होणं सुरू होतो तर सुरुवातीला लक्षणं नसतात.
0: बरं,
1: म्हणजे तो एकदम सायलेंटली डायबिटीज एक असं डिसीज आहे, सायलेंटली आपल्या किडनीजला डॅमेज करू शकतं.
0: अच्छा.
1: म्हणजे पेशंट्स लगवी व्यवस्थित करत आहे, त्यांना पोटात काही दुखत नाही आहे, काही त्रास नाही आहे, याचा अर्थ हा नव्हे की तुम्हाला डायबिटीजनी काही प्रॉब्लेम होऊन नाही राहिला. आणि खूपदा तर लोकांना माहीत पण नाही पडत की त्यांना डायबिटीज झालेला आहे. खूपदा किडनीच्या प्रॉब्लेमसाठी ते येतात आणि त्याच्यामध्ये आम्ही डायग्नोस करतो की त्यांना मधुमेह आहे असंही होतं. तर त्या ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या होऊन जातात. म्हणून श्रोतांना हे समजणं गरजेचं आहे की जसं किडनी स्टोनचे लक्षण असतात, किडनी कॅन्सरचे लक्षण असतात, काही इन्फेक्शन झाले त्याचे लक्षण असतात, डायबिटीजमुळे जो किडनीला डॅमेज होतो तो सायलेंटली पण होऊ शकतो.
0: अच्छा अच्छा. आणि मूळ कारण मधुमेह
1: असतं आणि जोपर्यंत लक्षणं येणं सुरू होतात तोपर्यंत खूप उशीर पण झालेला असतो असंही आम्ही बघतो.
0: डॉक्टर याविषयी बोलूया, एक कॉल आधी घेतो. हॅलो.
2: हॅलो मॅडम.
0: हा नमस्कार.
2: हॅलो सर.
1: नमस्कार
2: मॅडम, मी रोशन बोलतो नागपूर, कोराडी नागपूरवरून. मला सर 3 महिने अगोदर मला 8 mm ची पत्री झाली होती.
1: बरं
2: सर, आता मला तुम्ही आयुर्वेदिक इलाज केला तर मला ते जाणवत नाहीये आणि बाकी लोक म्हणत होते की तुला झाली आहे, जास्त आहे, मोठी आहे, तर तू बिअर घे म्हणून, याने ड्रिंक कर म्हणून जास्तीत जास्त, तर हे योग्य आहे का?
1: नाही, आता हा एक मिथ्य आहे जो समाजात पसरलेला आहे की बियर पिल्याने दगड निघून जातात. हा एकदम चुकीचा, म्हणजे काय म्हणतात, एक विचार आहे जो लोक गैरसमज आहे जे घेऊन फिरतात. आणि एक त्यांना, मला असं वाटतं त्यांना एक कारण पाहिजे असतं की डॉक्टरांनी म्हटलंय तर मग आम्ही पिऊया. असं नाही आहे, बियरमध्ये असे काहीही स्पेशल क्वालिटीज नाही आहे की ज्यांनी दगड निघण्यामध्ये मदत मिळते. उलट बियर पिण्याने, एक तर बियर म्हणजे एक अल्कोहोल आहे, अल्कोहोलनी तुमचे बाकीचे अवयव जसं लिव्हर झालं, हार्ट झालं, या गोष्टींवर खूप त्याचा दुष्परिणाम पडतो. दुसरी गोष्ट, बियरमध्ये कॅलरीज पण असतात. डायबिटिक लोकांमध्ये, आपण आता डायबिटीजवर बोलतोय, तर बियरचा परिणाम असा आहे की हाय कॅलरी ड्रिंक आहे ते, तर त्यांनी अजून डॅमेजेस आपले शुगर कंट्रोलवर होतात. तर बियरचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा काहीही फायदा होणार नाही आहे. या श्रोतांना मी एवढंच सल्ला देईल की आपण जवळच्या आपल्या युरोलॉजिस्टला जाऊन भेटावे आणि त्या दगडाचा योग्य इलाज करून घेणे
0: जरुरी आहे, म्हणजे अल्कोहोल हे घातकच आहे.
1: बिलकुल.
0: डॉक्टर एक कॉल घेऊया. हॅलो.
3: हॅलो डॉक्टर, मी अथर्व बोलतो आहे नागपूरवरनं.
1: नमस्कार.
3: मला हे विचारायचं होतं की बीपी 140-90 असेल तर, म्हणजे बीपीचा किडन्यांवर इफेक्ट होतो म्हणतात, तर 140-90 जर राहिलं तरी त्याचा इफेक्ट होतो का?
1: हा हे बघा, ऐसा कोणचा पर्टिक्युलर आकडा बीपीचा घेऊन आपण असं बोलू नाही शकत की याने डॅमेज होतो का की नाही, पण हा 140-90 हा थोडासा हाय बीपी असं आपण त्याला लेबल करूया. आणि जो तुमचा दुसरा प्रश्नाचा दुसरा भाग जो होता की बीपीनी किडन्यांना डॅमेज होतं का, तो हो. ब्लड प्रेशर हाय असणे आणि तेही खूप दिवस राहणे, तर त्यांनी आपल्या किडनींना हळूहळू डॅमेज होत होतं. बीपीने होणारा जो डॅमेज असतो किडनीला, त्याला आपण हायपरटेन्सिव्ह किडनी डिसीज नाही तर हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी असंही म्हणतो. तर आपल्या म्हणजे समाजामध्ये हे ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हे दोन असे मेजर आजार आहे जे मॅक्सिमम लोकांना होत राहतात. आणि आता म्हणजे आम्ही खूप अर्ली एजमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी पाहतो आहे, ज्यांनी हळूहळू किडनीला डॅमेजेस होतात जर ते प्रॉपरली कंट्रोल केले नाही तर. ब्लड प्रेशरचंही कंट्रोल महत्वाचं आहे आणि जर तुम्ही शुगरचे पेशंट आहात तर शुगरचं कंट्रोल पण महत्वाचं आहे.
0: नक्कीच. डॉक्टर, बरेच वेळा म्हणजे वाढत्या वयामध्ये जास्त वेळा लघवीला जावं लागणं हाही एक त्रास असतो, तर हे किडनीवर होण्याच्या म्हणजे जे परिणाम होतो त्याचं लक्षण असू शकतं?
1: हो बिलकुल. आता मधुमेहाचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये ही एक तक्रार खूप कॉमनली आम्ही बघतो की रात्री वारंवार उठून लघवीला जाणे, नाहीतर दिवसा पण डे टाईमला पण जेव्हा आपल्या कामामध्ये बिझी असतात तेव्हा पण ते वारंवार लघवीला जा, एवढा त्यांची फ्रिक्वेन्सी इतकी जास्त असते की ते आपले कामं पण व्यवस्थित करू शकत नाही. तर हा एक लक्षण डायबिटीजचा असतो. म्हणजे डायबिटीजनी होतं काय की जसं मी सांगितलं की फिल्टर खराब होऊन जातो, तर मग प्रोटीन्स शुगर्स पण मग लघवीमध्ये येणं सुरू होतात. आणि लघवीमध्ये नॉर्मली आम्ही शुगर्स बघत नाही, म्हणजे युरिनचे रिपोर्टमध्ये जर ग्लुकोज दिसत आहे तर इट इज एबनॉर्मल. आजकाल काही असे नवीन औषधं आलेले आहे डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये ज्याच्यामुळे लघवीमध्ये शुगर येणं नॉर्मल राहू शकतं, पण अदरवाईज नॉर्मली लघवीमध्ये शुगर यायला नाही पाहिजे. आता जेव्हा लघवीमध्ये शुगर येतं आपल्यासोबत अजून पाणी ओढतं ते, आणि त्याच्यामुळे डायबिटीसच्या पेशंट्समध्ये, डायबिटीसचे जे पेशंट्स असतात ते आपल्या किडनीत जास्त प्रमाणात

0: पूर्वी फिल्टर करणं सुरू करतात तर त्यांचं युरिन प्रोडक्शन जास्त असतं कम्पेअर्ड टू नॉर्मल कोणी व्यक्ती असेल त्या लोकांपेक्षा. दुसरी गोष्ट होतं काय की लघवीची जी पिशवी आहे आपली युरिनरी ब्लॅडर त्याचं काम असतं लघवीला स्टोअर करून ठेवणे आणि वेळ आली की त्याला पंप करून बाहेर फेकणे. तर पंपिंग आणि स्टोरेज तर हे स्टोरेज फंक्शन त्यांचं गडबडणं सुरू होतं कारण की ब्लॅडर अनस्टेबल होतं डायबिटीजमुळे आणि ज्याच्यामुळे पण मग फ्रिक्वेन्सी त्यांना वारंवार लघवीला जाण्याची तक्रार सुरू होते. तर हा एक महत्वाचं लक्षण आहे डायबिटिक किडनी डिसीज एज वेल एज डायबिटीजनी जो ब्लॅडरवर परिणाम होतो त्याचा.
1: अच्छा अच्छा हा पण मग काय याच्यावर आपण काय इलाज असतो किंवा उपचार काय केला
0: याच्यावर बेसिकली सगळ्यात पहिली गोष्ट तर लोकांनी हे समजून घेणं भाग आहे की जर आपल्या परिवारामध्ये आपल्या आई वडिलांना आपले कुठे मोठे भाऊ बहिणींना कोणाला जर डायबिटीज आहे तर आपण स्वतःच एक डायबिटिक स्क्रीनिंग करून घ्यायलाच पाहिजे. म्हणजे हे डायबिटीज हा जो डिसीज आहे हा काही इन्फेक्शन वगैरे सारखा आजार नाहीये कोणाकडनं लागलेला. इट इज अ जेनेटिक डिसीज. तर तो अनुवंशिक असल्यामुळे आपल्या फॅमिलीमध्ये जर हिस्ट्री आहे स्पेशली जर दोन्ही पेरेंट्सला आहे तर जास्त चान्स आहे. एकाही पेरेंटला असेल तरी आपल्याला ते बघायचंच आहे. तर वर्षातनं एकदा आपलं डायबिटिक स्क्रीनिंग करून घेणे फास्टिंग शुगर्स HbA1c जे काही तुम्ही वाटलंस तर डायबिटॉलॉजिस्टकडे जा त्यांच्याकडनं चेकअप्स करून घ्या. पण आपल्या शुगरवर लक्ष ठेवा की तुम्ही डायबिटीसचे पेशंट आहे की नाही आहे तुम्ही माहिती खात्री करून घ्या. जर तुम्ही ऑलरेडी डायबिटिक पेशंट असाल तर आपल्या शुगर्सला व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवा. डायट एक्सरसाइज मेडिसिन्स या सगळ्यांवर भर देऊन.
1: नक्कीच डॉक्टर याविषयी आपण बोलूया. एक कॉल घेत आहोत. हॅलो
2: हॅलो
1: हॅलो हा नमस्कार.
2: नमस्कार मी श्रीरंग राऊत बोलत आहे.
1: हा बोला श्रीरंग.
2: नागपूर वरून मला एक प्रश्न विचारायचा होता की आपलं कॅल्शियम वाढल्याने किडनी स्टोन होते का?
0: नाही. आता हे कॅल्शियम वाढल्याने किडनी स्टोन होते हा इतका सोपा कन्सेप्ट नाही
1: आहे.
0: कॅल्शियम वाढणे म्हणजे जर ब्लडमध्ये कॅल्शियम वाढलंय म्हणजेच लघवीमध्ये कॅल्शियम वाढेल असं नसतं. आणि जर कॅल्शियम ब्लडमध्ये खूप जास्त असेल तर मग आम्ही काही एंडोक्रॅनॉलॉजिकल डिसीजेससाठी त्यांना इव्हॅल्युएट करून घेतो. काही कॅल्शियम मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स असतात. आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम कसं असतं, आपण जे काही आहारामध्ये कॅल्शियम घेतो म्हणजे पदार्थांमध्ये जे कॅल्शियम असतं आपली बॉडी त्याला डायजेस्ट करतं आणि ते कॅल्शियमला युटिलाइज करते. ते कॅल्शियमला बेसिकली डिस्ट्रीब्युट करते जिथे जिथे कॅल्शियमची गरज आहे, जसं आपलं हाडं झाले, आपले मसल्स झाले. तर ह्या सगळ्यांकडे जर ह्या मेटाबॉलिझममध्येच काही गडबड असली तर मग हेच कॅल्शियम जे असतं ते लघवीच्या माध्यमाने जसं फिल्टरमधनं निघून लघवीमध्ये येऊन जमा होतं. मग त्याच्यामुळे मग लघवीमध्ये जेव्हा कॅल्शियमचं प्रमाण वाढतं तर तेव्हा किडनी स्टोन होण्याचा रिस्क वाढतो. तर नुसतं म्हणजे लोकांची एक मिथ्य, एक अजून समाजात मिथ्य आहे की कॅल्शियम असणारे जे पदार्थ आहे ते खाल्ल्याने स्टोन्स होतात. हे पण खूप चुकीचं आणि ओव्हर सिम्प्लिस्टिक.
1: तुमचं फंक्शन जर बिघडलं शरीरातलं तर असं होऊ शकतं.
0: कॅल्शियम मेटाबॉलिझमचे डिसऑर्डरचे जे पेशंट असतात त्यांच्यासाठी मग आम्ही त्यांना ते काही पथ्य पाळायला सांगतो की तुम्ही हाय कॅल्शियम कंटेनिंग फूड जे असतं ते कमी खा ह्या सगळ्या गोष्टी.
1: अच्छा डॉक्टर एक कॉल आहे. हॅलो
3: हॅलो मॅडम.
1: हा नमस्कार.
3: नमस्कार मी नागपूरहून बोलत आहे राजेंद्र उडान.
1: हा बोला राजेंद्र.
3: माझं वय आता 52 आहे सध्या.
1: हा
3: पण मला जे म्हणजे पेशंट जे आहे तर ते हर अर्ध्या तासानी एक तासानी कधी कधी 15 मिनिटांनी लागतं.
1: बर
3: मी जेव्हा जेव्हा शुगरची टेस्ट केली तेव्हा टेस्ट माझी नॉर्मल निघेल.
1: अच्छा
3: अच्छा काय सुरू शकते डॉक्टरांना?
0: हा तर आता हे जे पेशंट आहे हे जे श्रोता आहे यांचं काय वय 52 वर्ष आहे. आता लघवी वारंवार जाणे हा एकूण त्या एक त्रासावर आपण एकदम डायग्नोसिस नाही करू शकत की हो हे डायबिटीजमुळेच.
1: आता एकमेव लक्षण नाही.
0: हा तर हे एक लक्षण आहे.
1: बर
0: तर आता हे कसं असतं ना याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. आता फ्रिक्वेन्सी इतर कारणांमुळे पण होऊ शकते. स्पेशली जर हे सांगून राहिले की आपले शुगर्स त्यांचे नेहमी नॉर्मल येत राहतात 52 वर्ष वय आहे तर हे प्रोस्टेटमुळे होणारा पण विषय राहू शकतो जो या वयामध्ये कॉमन राहतो. की प्रोस्टेटच्या वाढमुळे होणारे पण काही लक्षण असतात ज्याच्याबद्दल आपण याच्या आधी प्रोग्राम केलेले आहे त्याच्यामध्ये पण मी हे सांगितलेलं आहे की वारंवार लघवीला जाणे ही तक्रार प्रोस्टेटच्या वाढ सोबत होणारी तक्रार असते आणि खूप कॉमनली आम्ही बघतो. यांनी प्रोस्टेटसाठी आपलं एकदा चेकअप करून घेणं भाग आहे.
1: नक्कीच डॉक्टर आणखीन एक कॉल आहे. हॅलो
4: हॅलो
1: हा नमस्कार.
4: बोलतो.
1: हा बोला विचारा प्रश्न.
4: खूप जोरात लघवी लागते पण होत नाही काय करणार.
1: बर
0: हा तर यांना जोरात लघवी लागते पण होत नाही, याचा अर्थ लघवीमध्ये अडथळा आहे. आता अडथळा हा विषय आपण मधुमेहाच्या पेशंट्समध्ये बघत नाही. अडथळा आहे आणि यांचं वय जर जास्त आहे याचा अर्थ आहे म्हणजे एक तर त्यांना तेच प्रोस्टेटची वाढ असू शकते, इन्फेक्शनमध्ये लघवी अटकणे हा पहिला प्राथमिक म्हणजे सिम्पटम नाही.

0: असणार त्याचा. पण लघवीमध्ये अडथळा आहे म्हणजे मग एकतर प्रोस्टेटसाठी आम्ही बघतो, नाहीतर लघवीच्या नळीमध्ये कुठे काही बारीकी आहे का, त्याला आपण युरेथ्रल स्ट्रिक्चर्स म्हणतो, त्याच्यासाठी त्यांचं इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे.
1: डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो हॅलो
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: माझं वय 82 आहे.
1: बर.
2: आणि मला जेवणानंतरची शुगर 185 आहे.
1: बर. काही त्रास आहे का?
2: नाही, त्रास त्रास म्हणजे माझ्या पायाला संवेदना कमी आहे.
1: बर.
0: हा करेक्ट. आता हे बघा, यांचंही काय, यांनी जे सांगितलंय जेवणानंतरचं शुगर 182 म्हणजे याला आपण पोस्ट मील शुगर म्हणतो, तर हे थोडंसं हायर साईडलाच आहे. दुसरी गोष्ट, त्यांचं वय आहे 82 वर्ष, याचा अर्थ हा आहे की यांना हे जे मधुमेह आहे हे एखाद वेळेस खूप वर्षांपासून राहिलं असेल, किंवा खूप वर्षांपासून मधुमेह लोकांना राहतं, त्याच्या चालता एक महत्वाचा एक जो आपण म्हणतो, आपण सुरुवातीला बोललो होतो की सगळ्या अवयवांना काही ना काही डॅमेजेस होतात, तर याच्यामुळे नर्व डॅमेजेस पण होतात. आपले जे सेन्सेशन्स असतात ते नंब पडणं सुरू होतात, कारण की नर्व्सला डॅमेजेस होतात. तर तसं त्यांनी सांगितलं की पायावर त्यांना असं बधीरपणा वाटतोय. याचा आपल्या युरोलॉजीमध्ये काय महत्व आहे की जसा पायावर बधीरपणा वगैरे जर वाटत आहे तर त्यांना नर्व डॅमेज सुरू झालेला आहे. तर आपल्या लघवीच्या पिशवीला पण नर्व सप्लाय असतो. आपण जे लघवीवर कंट्रोल ठेवतो, लघवी पंप करायची जी प्रक्रिया असते ती आपल्या ब्रेनपासून होते आणि ते सिग्नल्स जातात नर्व च्या माध्यमाने. जर हे नर्व्स डॅमेज झाले तर ब्लॅडरला पण जे काही नुकसान होतो मग त्याची लक्षणं दिसणं सुरू होतात. आणि हे डायबिटिक पेशंट्समध्ये आम्ही बघतो, ज्यांना डायबिटीस 10 ते 15 वर्ष 20 वर्षाच्या वर झालेले आहे त्यांना हे नर्व डॅमेजेस होतात, ज्याच्यामुळे मग लघवी वारंवार जाणे, कधी कधी लघवीवरचा कंट्रोल सुटून जाणे. म्हणजे पेशंट्स असे सांगतात की डॉक्टर साहेब मला आवरल्या जात नाही लघवी, धावत पळत जावं लागतं नाही तर सुटून जाते लघवी. डॉक्टर साहेब आधी मला उठावं नाही लागायचं, पण आता रात्री दर अर्ध्या तासात उठून जावं लागतं जरी मी पाणी खूप कमी पितो आहे. आणि कधी कधी काही लोकांना असेही लक्षणं असतात की लघवी लागतच नाही, म्हणजे ते पाणी पितात, पोट भरतं, पण त्यांना असं सेन्सेशन येत नाही की लघवी लागली आहे, तर कधी कधी त्यांची लघवी पण अटकून जाते. काही काही लक्षणं असतात. तर नर्व डॅमेजेस हा एक महत्वाचा विषय असतो आपल्या युरोलॉजीमध्ये डायबिटीज मुळे होणार.
1: म्हणजे बरेच वेळा पायावर म्हणजे बधीरपणा आहे म्हणजे अशा वेळेला ऑर्थो कडे जाण्याचा जास्त प्रिफरन्स दिला जातो, पण याचं कारण वेगळं असू शकतं.
0: करेक्ट. आणि आमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात काही लघवीच्या तक्रारी घेऊन, तर आम्ही हा एक प्रश्न विचारतो, मला हातापायावर काही असं मुंग्यासारखं नाही तर काही असं बधीर वाटल्यासारखं वाटत आहे का, आणि त्याच्यावरनं आम्हाला एक थोडीसं एक आयडिया येते की यांनी पण बहुतेक त्यांच्या ब्लॅडरवर परिणाम पडलेला असेल. आणि त्याच्यानंतर मग काही तपासण्या करतो इव्हॅल्युएशन करण्यासाठी, पण हे एक महत्वाचं विषय राहू शकतो यांच्या केसमध्ये.
1: बर. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर चैतन्य देशमुख हॉस्पिटल रामदासपेठ नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय आहे मधुमेहाचे किडनी आणि लघवीवर होणारे परिणाम. आणि याविषयी मार्गदर्शन करत आहेत तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. आपल्याला याविषयी काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 25 29 266 अर्थात 2529266 आणि 25 60 101 अर्थात 2560101. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी STD कोड लावायचा आहे 0712 0712. डॉक्टर एक कॉल आहे. हॅलो.
2: माझा प्रश्न असा आहे डॉक्टर साहेब, लघवी केल्यावरी थोडीशी रेसिड्युअल लघवी राहते युरिनरी पॅसेजच्या टीप मध्ये, तर काय कारण आहे?
0: हा, तर युरिनरी पॅसेजच्या टीपमध्ये लघवी राहणे हा काही असा मेजर काही इश्यू नाही आहे. हा, लघवीच्या पिशवीमध्ये जर युरिन राहते, रेसिड्युअल युरिन जेव्हा आम्ही बोलतो, तर लघवीच्या पिशवीमध्ये लघवी राहून जाणे त्याला रेसिड्युअल युरिन म्हणतो. आणि ते महत्वाचा विषय असतो तो, की असे पेशंट असतात ज्यांची लघवीची पिशवी पूर्णपणे रिकामी होत नाही. आता याचे दोन कारणं, दोन एक्सप्लेनेशन्स राहू शकतात. एक तर जसं मी सांगितलं की वय वाढल्यासोबत प्रोस्टेट वाढतं, तर त्यांनी पण अडथळे उत्पन्न होतात लघवीच्या फ्लोमध्ये, आणि ज्यांनी मग लघवी साचणं सुरू होते लघवीच्या पिशवीमध्ये, पूर्ण लघवी रिकामी करू शकत नाही. आणि दुसरं मी जसं सांगितलं की जर लघवीची पिशवीच वीक होत गेली, जे जेव्हा नर्व डॅमेजेस होतात, तर लघवीची जी पंप करायची क्षमता असते ती कमी कमी होत जाते, जे आम्ही डायबिटिक लोकांमध्ये बघतो. आणि जेव्हा लघवीची पिशवीची पंप करायची क्षमता कमी होते तर ती पूर्णपणे लघवी पंप करून बाहेर फेकू शकत नाही, तर काही प्रमाणात लघवी लघवीच्या पिशवीत राहून जाते. तर त्या रेसिड्युअल युरिनला महत्व आहे, कारण की ती जी साचलेली लघवी आहे त्या साचलेल्या लघवीमध्येच मुळेच खूपदा बॅक्टेरियल ग्रोथ होते आणि त्यांनी मग वारंवार लघवीचे इन्फेक्शन्स वगैरे होतात. जसं मी सांगितलं की मधुमेहाच्या पेशंट्समध्ये लघवीमध्ये तसंही शुगरचं प्रमाण थोडं जास्त असतं. तर आता जसं तुम्ही घरामध्ये पाहिलं असेल की मुंग्या म्हणजे अशी साखर पडली असली की त्याच्या अवतीभोवती मुंग्या जमा होतात, तोच

0: कॉन्सेप्ट लघवीमध्ये तुम्ही वापरायचा की लघवीमध्ये जर शुगर वाढलं आहे आणि जिथे शुगर राहायला नाही पाहिजे तिथे शुगर आहे तर तिथे बॅक्टेरिया फंगस हे सगळे ग्रो होणं सुरू होतात आणि ते जेव्हा ग्रो होतात तर मग तिथे वारंवार इन्फेक्शन्स होतात, ब्लॅडरचे इन्फेक्शन, प्रोस्टेटचे इन्फेक्शन्स हे होतात. लघवीच्या टिपवर जर लघवी साचत आहे तर मग या लोकांनी काळजी घ्यावी कारण की त्या लघवीमध्ये शुगर जास्त असतं तर मग लघवीच्या टिपवर लिंगाच्या टिपवर त्यांना इन्फेक्शन होण्याचा रिस्क असतो. त्यांची समोरची जी चमडी आहे ती कडक होणं सुरू होते तर त्याची पण प्रॉब्लेम्स असतात. मग
1: बर डॉक्टर एक कॉल आहे. हॅलो
2: हॅलो
1: हॅलो हा नमस्कार.
2: मॅडम नमस्कार, किशोर आत्राम बोलतो वरतीवरून.
1: हा बोला किशोर जी, विचारा प्रश्न.
2: मॅडम मला माझं शुगर मागच्या महिन्यामध्ये मी चेक केलं होतं, जेवणानंतर 231 होत आणि आता जवळपास एक महिना झाला मी औषधी वगैरे घेत आहे परंतु नॉर्मल मध्ये आलं पुन्हा चेक केलं काल तर परंतु माझे पाय भयानक म्हणजे खूप पेन करतात पायामध्ये.
1: बर
0: हा तर यांचं युरिनरी प्रॉब्लेम काय आहे ते आपल्याला कळलं नाही की म्हणजे डायबिटीज, पण एवढंच सांगता येईल त्यांना की त्यांची शुगर जास्त आहे, 231 आफ्टर मील्स म्हणजे जास्त शुगर आहे, तर त्यांनी आपल्या डायबिटोलॉजिस्टला भेटावं.
1: अच्छा नक्कीच डॉक्टर, जसं आता आपण हे सगळे म्हणजे परिणाम किंवा पाहतो आहे की काय त्रास होऊ शकतो तर हे सगळं म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जर आपण हे केला विचार तर डायबिटीसमुळे कोणावर जास्त परिणाम होऊ शकतो असं काही आहे का?
0: नाही, असं आपण त्याच्यामध्ये जेंडर बायसिंग असं आपण बघत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये असं होत नाही की बाबा स्त्रियांना जास्त त्रास होतोय आणि पुरुषांना कमी, नाही तर वाईस वर्सा असं होत नाही. ज्यांना डायबिटीज आहे त्यांना हे सगळे त्रास राहतील. आता यातल्या यात एवढंच सांगता येतं की जसं पुरुषांमध्ये प्रोस्टेट नावाची जी ग्रंथी आहे ती महिलांमध्ये नसते, तर प्रोस्टेट असल्यामुळे डायबिटीजमुळे होतं काय की पुरुषांमध्ये प्रोस्टेटिक इन्फेक्शन्स आम्ही खूप रेग्युलरली पाहतो, ते महिलांमध्ये आपण बघत नाही तेवढंच एक आपण. आणि दुसरी गोष्ट जसं मी बोललो होतो याच्या आधी की लिंगावरची जी चमडी असते त्याचे प्रॉब्लेम्स खूप कॉमनली आम्ही पुरुषांमध्ये बघतो, जे लोक डायबिटिक असतात की ती चमडी कडक होते मागे होत नाही, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये फायमोसिस म्हणतो. कधी कधी लिंगाच्या टिपवर जे इन्फेक्शन होतात त्याला आम्ही बॅलानायटिस म्हणतो. तर हे प्रॉब्लेम्स जास्त कॉमनली लोक घेऊन येतात आमच्याकडे आणि महिलांमध्ये ह्या प्रोस्टेट संबंधित वगैरे हे प्रॉब्लेम्स आम्ही बघत नाही. महिलांमध्ये जास्त करून आम्ही जे बघतो ते एक तर लघवीच्या पिशवी म्हणजे जसं मी सांगितलं की ब्लॅडरवरचा जो कंट्रोल आहे की लघवी सुटून जाणे हा सगळ्यात कॉमन सिम्पटम आम्ही बघतो. आणि दुसरं म्हणजे कधी कधी डायबिटीजचा जर इलाज व्यवस्थित झालेला नसेल, नाहीतर त्यांनी लक्ष नसेल दिलं शुगरवर, तर किडनीचे काही असे इन्फेक्शन्स आम्ही बघतो जे खूप एकदम जीवाला धोकादायक इन्फेक्शन्स राहू शकतात, असे पण इन्फेक्शन.
1: तो विषय म्हणजे तो प्रश्न मी आता घेणारच होते की काय याच्यामध्ये रिस्क फॅक्टर, जसं तुम्ही म्हणाले की बऱ्याच उशिरा पेशंट येतात आणि मग कंट्रोल करणं कठीण होतं.
0: करेक्ट, तर जसं याच्यामध्ये जर डायबिटीज अनकंट्रोल्ड राहिलं आणि ते आम्ही काही तपासण्या करून बघतो तर असं जर खूप दिवस अनकंट्रोल्ड राहिलं आणि लोकांनी थोडासा हलगर्जीपणा केला त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर कधी कधी किडन्यांमध्ये असे इन्फेक्शन्स होतात जे जीवाला धोकादायक राहू शकतात, जसं आम्ही त्याला एम्फायसेमॅटस पायलोनेफ्रायटिस म्हणतो. कधी कधी किडनीमध्ये जर लघवीला किडनीमध्ये जर इन्फेक्शन झालं असेल आणि ते खूप दिवस राहिलं तर ते किडनीमध्ये पस बनणं तयार होतं, त्याला आम्ही पायोनेफ्रोसिस म्हणतो. आणि कधी कधी खूपसे पेशंट असे आम्ही बघतो की ज्यांना सायलेंटली स्टोन पडलेला असतो एका कोपऱ्यामध्ये जो काही त्रास देत नाही आहे, पण जसं त्यांना डायबिटीज झालं, डायबिटीज डायग्नोज झालं आणि ते शुगर व्यवस्थित कंट्रोल नाही केलं की मग त्या दगडच्या राहता त्या किडनीमध्ये इन्फेक्शन्स लवकर होतात. तर म्हणजे मग तेव्हा मला फक्त शुगरचा इलाज करायचा असं नाही आहे, पण शुगर सोबत त्या मग दगडाचा इलाज करणं भाग आहे कारण की दगड तो एक स्रोत असतो जिथून ते बॅक्टेरिया आणि फंगस निघत राहतात.
1: डॉक्टर एक कॉल घेऊया. हॅलो
3: हॅलो
1: हा नमस्कार.
3: हा मॅडम, मी नागपूरवरून बोलत आहे, संदीप.
1: हा बोला संदीप.
3: सर जेव्हा माझी मुलगी म्हणजे गर्भामध्ये 9व्या महिन्याची होती तेव्हा आम्हाला सोनोग्राफी मध्ये माहित पडलं की तिची हॉर्सशू किडनी आहे म्हणून वरच्या साईडनी चिपकलेली.
1: बर.
3: आणि डिलिव्हरी झाल्यानंतर सर आता ती 3 वर्षाची झाली, तर 3 वर्षाच्या याच्यामध्ये तिला काही असा त्रास वगैरे जाणवला नाही, म्हणजे सू करायला शी करायला वगैरे नाही का? त्याने आम्ही समोर चेक कर, आतापर्यंत आम्ही मग सिम्पटम्स काही दिसले नाही तर चेक नाही केले, तर समोर चेक करायला पाहिजे का? नाही केले तर त्याच्याने काही समोर त्रास वगैरे होणार आहे का? काय शक्यता असते ते विचारायचं.
0: हा एकदमच वेगळा प्रश्न आहे, हा डायबिटीसशी संबंधित नाही आहे, पण ठीक आहे. हॉर्स शू किडनी म्हणजे बेसिकली आजार नव्हे, हा फक्त एक अनॅटॉमिकल स्ट्रक्चरल एबनॉर्मॅलिटी आहे आणि एबनॉर्मॅलिटी म्हणण्यापेक्षा एक व्हेरिएशन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे त्याच्यामध्ये आपल्या देवाने आपल्याला 2 किडन्या दिल्या आहेत, ते दोन्ही वेगळ्या वेगळ्या बाजूला असतात, राईट साईड आणि लेफ्ट साईड आपल्या

0: पोटाच्या मागच्या भागेमध्ये, तर त्यांचं एकमेकांशी कनेक्शन
1: नसतं.
0: हॉर्सशू किडनीमध्ये होतं काय की खालच्या भागेला त्या दोन्ही किडन्या एकमेकांना जुडून जातात, म्हणून ते हॉर्स शू सारखा त्याचा एक शेप असतो, असा यू शेप सारखा. तर नुसतं ते एक स्ट्रक्चरल व्हेरिएशन आहे ते. तर यांनी युजली त्या पोरीच्या आयुष्यावर तिच्यावर असा काही परिणाम पडणार नाही हे महत्वाची गोष्ट आहे.
1: बायबर्थ असल्यामुळे,
0: बायबर्थ असल्यामुळे त्यांनी असा प्रॉब्लेम होत नाही. त्या किडन्या तेवढ्याच नॉर्मल असतात जेवढ्या बाकी सगळ्यांच्या किडन्या असतात. त्यांनी समोरच्या आयुष्यावर परिणाम पडत नाही. फक्त त्यांनी काय की रुटीनली वर्षातून एकदा चेकअप करून घेणे, कारण की ह्या किडन्यांमध्ये स्टोन्स होण्याची प्रवृत्ती थोडी जास्त असते.
1: अच्छा,
0: तर त्यांनी फक्त रुटीन चेकअप्स करून घेणे वर्षातून एकदा तेवढंच महत्वाचं आहे,
1: जरुरी आहे. डॉक्टर एक कॉल आहे. हॅलो.
2: हा नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
2: हा मी विजय राऊत बोलतो.
1: हा बोला विजयजी, विचारा प्रश्न.
2: माझ्या नाही का डाव्या मांडीला नाही का असं मुंगे आल्यासारखं वाटतं कधी, असं झंझनाट सारखं वाटतं. त्याचं म्हणजे काय असू शकतं?
0: आता हा एकदम नॉन स्पेसिफिक, परत आपल्याला त्यांची हिस्ट्री माहित नाहीये की त्यांना डायबिटीज आहे की नाही, काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहे की नाही. यांच्यासाठी सल्ला एवढाच म्हणजे सोपा सल्ला राहील की तुम्ही फिजिशियनला जाऊन भेटा आणि त्यांच्याकडनं.
2: मी मेडिसिन घेतली आहे सर, याच्या अगोदर गोळ्या दिल्या होत्या सर डॉक्टरना, मला आराम झाला होता. मग अधे मध्ये म्हणजे रोज नाही होत सर, अधे मध्ये आज एखाद्या वेळेस होतो राहते.
0: हा तर मग एकदा व्यवस्थित त्याचं इव्हॅल्युएशन करून
1: मधुमेह आहे का ते,
0: हा ते पण त्यांनी एकदा पाहून घ्यायला पाहिजे.
2: मला नाही आहे, शुगर नाही आहे.
0: बस तर मग तुम्ही एकदा मग न्यूरोलॉजिस्टला दाखवून बघा आणि तो फिजिशियनला व्यवस्थित दाखवून बघा एकदा.
1: डॉक्टर, जसं मगाशी आपण बोललोत की किडनीवर खूप परिणाम असा म्हणजे जास्त परिणाम झाला किंवा अगदी धोक्याची घंटा जेव्हा आपल्याला जाणवते तर त्यावेळेला पेशंट येतात, तर अशा वेळेला किडनी प्रत्यारोपण हा एक म्हणजे इलाज राहतो का आणि माणसाचा जीव आपण वाचवू शकतो का?
0: हा तर किडनी प्रत्यारोपण, किडनी ट्रान्सप्लांट आपण या पेशंटमध्ये नाही करत.
1: इट इज
0: म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट हा असा इमर्जन्सीमध्ये करणारी सर्जरी नसते. किडनी ट्रान्सप्लांट हे आम्ही हा डायबिटिक पेशंट्समध्ये नक्की करतो, पण ते असे डायबिटिक पेशंट असतात ज्यांना हळूहळू खूप वर्षांपासून किडनीला हळूहळू डॅमेजेस होत गेले, ते हळूहळू डायलिसिसवर शिफ्ट झाले आणि डायलिसिसवरचे जे पेशंट असतात त्या लोकांवर मग आम्ही किडनी ट्रान्सप्लांटबद्दल चर्चा करतो. इमर्जन्सीमध्ये किडनी खराब झाली आहे, त्याच्यात इन्फेक्शन झालं आहे आणि त्यातल्या त्यात जर एकच किडनी खराब आहे, दुसरी किडनी जर नॉर्मल असेल तर किडनी प्रत्यारोपणची गरज नाही आहे. पण त्या एकूण ते किडनी जी खराब झालेली आहे त्याच्यावर फोकस असतो ट्रीटमेंटचा. एकतर ती पूर्णपणे जर नष्ट झाली असेल तर मग ती आम्हाला इमर्जन्सीमध्ये कधी कधी काढावी लागते, कधी कधी त्याच्यामध्ये काही असे काही सर्जरीज करून ते पसला बाहेर करावं लागतं की बॉ लवकरात लवकर ते इन्फेक्शन बाहेर निघून जायला पाहिजे. ते जेवढं आतमध्ये राहील ते शरीरामध्ये पसरण्याची भीती असते, तर तो फोकस असतो. किडनी प्रत्यारोपण हे खूप मेजर सर्जरी असते, ती आपण इमर्जन्सीमध्ये नाही करत.
1: डॉक्टर एक कॉल घेऊया. हॅलो. हॅलो.
3: हॅलो.
1: हा नमस्कार.
3: नमस्कार मॅडम, माझं नाव मनीषा चिखले आहे.
1: हा विचारा मनीषाजी प्रश्न.
3: जिल्ह्यातून बोलत आहे. माझा प्रश्न होता, मला डायबिटीज आहे
1: हो,
3: पण नॉर्मल मध्ये आहे, पण मला बाथरूमचा खूप त्रास आहे.
1: बर,
3: दोन घंट्यांनी जावं लागते आणि पूर्णतः होत नाही.
1: बर,
3: त्याच्याविषयी.
0: तुम्हाला डायबिटीज किती वर्षापासून आहे?
3: मला 2 वर्ष झाले.
0: 2 वर्ष
3: नॉर्मल आहे. पण सर
0: नॉर्मल आहे सगळं. तर बेसिकली हे तेच पेशंट्स असतात की डायबिटीज आहे त्यांना, आता शुगर कंट्रोलमध्ये आहे, पण तरी कधी ना कधी या लोकांमध्ये जसं मी म्हटलं की ब्लॅडरवर कंट्रोलचा विषय असतो. दुसरी गोष्ट, महिलांमध्ये कसं असताना जरी शुगर कंट्रोलमध्ये असले तरी मग काही असे वेगळेवेगळे काही कंडिशन्स असतात, युरोलॉजिकल कंडिशन्स, ज्याच्यावर मग आमचं लक्ष जास्त जातं की बा जर शुगर कंट्रोलमध्ये आहे तर तो विषय नाही आहे, तर मग इतर काही ब्लॅडर डिसऑर्डर्स आहे का ज्याच्यामुळे पण सेम अशा तक्रारी पेशंट्सला होऊ शकतात. त्यांच्यासाठी सल्ला हाच राहील की तुम्ही एकदा युरोलॉजिस्टशी कन्सल्ट करावे आणि प्रॉपर इव्हॅल्युएशन करून घेणे.
1: नक्कीच. डॉक्टर, आजचा विषय मधुमेह हे खरंच खूप मोठा म्हणजे काय म्हणतात त्याला, आजार म्हणता येणार नाही, पण एक खूप मोठी अशी समस्या असते की ज्याच्यामुळे अनेक अवयवांवर परिणाम होतो आणि आज किडनी याविषयी आपण बोलतो आहोत. किडनी आणि लघवीवर होणारे परिणाम, तर जाता जाता आपण काय सांगाल श्रोत्यांना, कारण आपली वेळ आता संपत आलेली आहे.
0: बरोबर. थोडक्यात माझं एकच मेसेज राहील श्रोत्यांना की पहिली गोष्ट घरामध्ये जर डायबिटीज असेल कोणाला तर आपण स्वतःकडे एकदा व्यवस्थित बघून घ्यायला पाहिजे की आपल्याला डायबिटीज आहे की नाही, खात्री करून घ्या. आजच तुम्ही जाऊन एक रुटीन चेकअप करून घ्या, रुटीन डायबिटीज स्क्रीनिंग करून घ्या. दुसरी गोष्ट, डायबिटीजने जो डॅमेजेस होतात किडनीला आणि ब्लॅडरला ते सुरुवातीला सायलेंट राहतात. जस्ट बिकॉज तुम्हाला आज काही तक्रार नाही

0: नाही आहे आणि जरी तुम्ही डायबिटिक असाल तर असं समजून घ्यायचं नाही की मला सगळं नॉर्मल आहे. तुम्ही खात्री करून घ्या, तर जवळच्या युरोलॉजिस्टला जाऊन एकदा भेटा, एक रुटीन कन्सल्टेशन करून घ्या की तुम्ही डायबिटिक आहात आणि मला एकदा माझ्या लघवीची जी प्रणाली आहे, जी आपली युरिनरी सिस्टम आहे, त्या दृष्टीने मला एकदा खात्री करून घ्यायची की सगळं व्यवस्थित आहे की नाही. तेवढाच माझा एक मेसेज राहील श्रोत्यांना.
1: नक्कीच नक्कीच, खूप छान माहिती आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती आज श्रोत्यांना मिळालेली आहे. डॉक्टर डॉक्टर चैतन्य देशमुख आपण आलात आणि छान मौल्यवान मार्गदर्शन असं आमच्या श्रोत्यांना मिळालेलं आहे. आपले खूप खूप आभार.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात डॉक्टर चैतन्य देशमुख, हॉस्पिटल रामदासपेठ नागपूर. हॅलो डॉक्टर, ये हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय होता मधुमेहाचे किडनी आणि लघवीवर होणारे परिणाम आणि याविषयी मार्गदर्शन केलं कन्सल्टंट युरोलॉजिस्ट डॉक्टर चैतन्य देशमुख यांनी. कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य होतं सचिन कोकणे आणि विजय वैद्य यांचं आणि कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत मी पूर्वा कुलकर्णी डॉक्टर चैतन्य देशमुख यांच्यासह आपला निरोप घेते आहे. नमस्कार. श्रोते हो नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपला विषय आहे प्रोस्टेट कॅन्सर आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर जुनेद शेख आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपल्याला याविषयी काही प्रश्न आहेत, शंका आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 2560101 म्हणजेच 2560101 आणि 2529266 अर्थात 2529266. आणि नागपूर बाहेरून आपण फोन करत आहात तर एसटीडी कोड नक्की लावायचा आहे अगदी बरोबर 0712070712. श्रोताओं आप सुन रहे हैं मैक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मानकापुर चौक कोराडी रोड नागपुर. हेलो डॉक्टर, ये लाइव फोन इन कार्यक्रम और आज का विषय है प्रोस्टेट कैंसर और इस विषय पर मार्गदर्शन करने यहाँ उपस्थित है तज्ञ डॉक्टर जुनेद शेख. आप सवाल पूछ सकते हैं, कुछ प्रश्न है तो जरूर पूछिए. फोन नंबर्स इस प्रकार हैं 2560101 और 2529266. नागपुर वहां से आप फोन कर रहे हैं तो एसटीडी कोड जरूर लगाएं. जी हाँ, 0712070712. डॉक्टर जुनेद शेख, आकाशवाणी के स्टूडियो में आपका बहुत बहुत स्वागत है. डॉक्टर, आज हमारा विषय प्रोस्टेट कैंसर है, इस विषय पर आज हम चर्चा करेंगे. तो प्रोस्टेट कैंसर, ये पहले तो प्रोस्टेट ग्लैंड्स जो रहती हैं उसका क्या कार्य हमारे शरीर में है, इससे हम शुरुआत करेंगे.
2: देखिए, प्रोस्टेट जो गठान रहती है ये सिर्फ पुरुषों में पाई जाती है.
1: हाँ.
2: ये जो गठान है ये पेशाब की थैली है उसके
1: जी.
2: निचले हिस्से में रहती है. इसका मेन काम रहता है कि रिप्रोडक्शन, जैसे प्रजनन है.
1: अच्छा.
2: जो मेल्स के अंदर सिक्रीशंस रहते हैं उसके अंदर वो अपने को हेल्प करती है. इट इज अ रिप्रोडक्टिव ऑर्गन इन मेल्स.
1: अच्छा अच्छा,
2: ठीक है
1: जी. डॉक्टर एक कॉल लेते हैं. हेलो हेलो
3: हेलो.
1: हाँ नमस्कार.
3: नमस्कार, मी पूनम बोलते आहे नागपूर.
1: हाँ पूनम बोला, विचारा प्रश्न.
3: मॅम, ऍक्च्युली माझ्या पप्पाला प्रोस्टेट वाढलेला आहे. आता म्हणजे मागच्या मंगळवारपासून, मंगळवारी त्यांना रात्री म्हणजे बाथरूम वगैरे बंद झाली होती त्यांची, तर त्यांना डॉक्टराकडे नेलं. तर ते त्यांनी प्रोस्टेट वाढलाय म्हणून टेस्ट वगैरे करून सांगितलेलं आहे. तर त्यांचं म्हणजे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. तर त्यांनी काही ब्लड टेस्ट वगैरे केले आहे सॅम्पल, त्याच्यामध्ये त्यांना काही डाऊटफुल होते. त्यांनी सध्या तर 8 दिवसाचे औषध दिले आहेत पण त्यांनी सांगितलं आहे, तर त्यांना कॅन्सर होऊ शकते का?
2: हो बघा, आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो फार महत्वाचा आहे आणि तुमचे जे फादर आहेत त्यांना जो प्रोस्टेटची गाठ वाढली आहे त्याच्यामुळे त्यांची लघवी थांबली आणि इमर्जन्सीमध्ये तुम्ही नळी टाकून घेतली, बरोबर आहे.
3: तर
2: हा, आता याच्यामध्ये कसं आहे की वयोमानाने ही गाठ वाढतेच वाढते. काही पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात वाढते, काहींमध्ये कमीमध्ये. तर ज्यांना जास्त प्रमाणात त्रास राहते आणि त्यांनी जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतली नाही तर त्यांची लघवी थांबूही शकते. त्याच्यानंतर जे आहे, आम्ही जसे प्रोस्टेटचे पेशंट असतात त्यांचं आम्ही पहिल्यांदा इव्हॅल्युएशन करतो. म्हणजे आम्ही बघतो की सोनोग्राफी करून बघतो, काही ब्लड रिपोर्ट, युरिन रिपोर्ट करून बघतो आणि त्याच्यामध्येच आम्ही प्रोस्टेट कॅन्सरसाठी स्क्रीनिंग करून बघतो की याच्यामध्ये काही संभावना आहे का. म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन आहे पेशंटचं, त्याच्या व्यतिरिक्त काही ब्लड रिपोर्ट्स आहेत. याच्यामध्ये जर आम्हाला डाऊट असेल तर मग आम्ही पुढचे रिपोर्ट्स करतो. तर आता तुमच्या फादरचं जे आहे लघवी थांबल्यानंतर जर रिपोर्टमध्ये काही वाढून जरी आलं असेल तर गरज नाही आहे की प्रोस्टेट

0: कॅन्सरच आहे. खूप सारे कारणं आहेत ज्याच्यामुळे ब्लड रिपोर्टमध्ये गडबड येऊ शकते. जसं आहे इन्फेक्शन आहे किंवा जेव्हा प्रोस्टेटवर खूप जास्त सूज राहते तेव्हाही ब्लडचे रिपोर्ट वाढतात. तर तुम्ही असं समजून चालू नका की त्यांना प्रोस्टेट कॅन्सरच आहे. हां, पण जे तुमचे युरोलॉजिस्ट आहेत ते त्याचं पूर्णतः इव्हॅल्युएशन करतील आणि आपल्याला गाईड करतील. तर तुम्ही तुमचं जे ट्रीटमेंट आहे ते प्रॉपरली कम्प्लीट करा, आपल्याला डॉक्टर नक्कीच गाईड करतील.
1: अच्छा डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, विचारा प्रश्न.
2: नमस्कार जी.
1: हाँ बोलिए, नाम क्या है आपका?
2: मी भंडारा जवाहरनगर थाना पेट्रोल पंप वरून मधुसूदन गजबीये बोलतो.
1: हाँ बोला मधुसूदन.
2: मला ते लघवीचा त्रास थोडासा असा संबोधासारखा होतोय. लघवी होते परंतु ते थोडासा असा रुकावट सारखा असा वाटला वाटते.
1: बर
0: हो, बघा कसं आहे की हेच प्रोस्टेट जे वाढते त्याचे लक्षणं काय आहेत. लक्षणं हेच आहेत की यांना जसा लघवीला थांबून थांबून लघवी होणे, परत परत लघवी जाणे, किंवा रात्रीला झोपेतून परत परत लघवीसाठी उठणे, लघवीला इन्फेक्शन होणे किंवा लघवीतून रक्त जाणे, हे सगळे प्रॉब्लेम आहेत. तर मधुसूदनजी, तुम्हाला जे आहे तुमच्या जवळपास जे कोणी युरोलॉजिस्ट आहेत त्यांना तुम्हाला भेटावं लागेल आणि ते तुमचे बेसिक रिपोर्ट्स असतात युरिन आणि सोनोग्राफी वगैरे ते करून बघतील, तुमचं एक्झामिनेशन करतील आणि मोस्ट ऑफ द केसेस म्हणजे खूप साऱ्या गोष्टींमध्ये जे आहेत पेशंट्समध्ये आम्ही गोळ्या देतो आणि गोळ्यानेच पेशंटला रिलीफ भेटते. मला वाटतं की तुम्ही तुमच्या जवळपास जे कोणी युरोलॉजिस्ट आहेत त्यांना कन्सल्ट करा, ते तुम्हाला नक्कीच गाईड करतील.
1: बरं डॉक्टर, जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की प्रोस्टेट ग्लँड्स वाढतात तर काय म्हणजे का बरं, कारण काय असतं?
0: हे बघा, हे एक वयोमानानंतर म्हणजे 45-50 नंतर जे आहे पुरुषांमध्ये जसे फिमेल्समध्ये काही चेंजेस येतात, फिजिओलॉजिकल चेंजेस आपण म्हणतो वयोमानाने, तशी प्रोस्टेटची गाठही जी आहे 50 वर्षानंतर हळूहळू फिजिओलॉजिकली वाढायला लागते. वयोमानाचा तो आजार आहे.
1: अच्छा.
0: तर त्याच्यामध्ये ती गाठीचा साईज वाढल्यामुळे मग लघवीमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम चालू होतात.
1: बरं डॉक्टर, एक कॉल आहे. हॅलो.
3: हॅलो.
1: हा नमस्कार.
3: नमस्कार मॅम, मला प्रश्न विचारायचा होता की प्रोस्टेट वाढल्यामुळे मोशन्स पण थांबतात का? कारण की माझ्या वडिलांना प्रोस्टेट वाढलाय तर त्यांना 8 दिवस झाले मोशन्स झालेले नाहीये.
0: हो बघा, प्रोस्टेट वाढल्यामुळे मोशन थांबत नाही, पण जे आजार आहे ज्याच्यामुळे लघवीलाही त्रास होते आणि लॅटिनलाही त्रास होते, तर हे कॉमन आजार असतात. काही काही पुरुषांमध्ये किंवा पेशंट्समध्ये जे आहे डायबिटीज आहे किंवा बाकी काही पॅरालिसिस सारखे आजार आहेत किंवा खूप जास्त त्यांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे, अशा रुग्णांमध्ये दोघेही प्रॉब्लेम असतात की त्यांना लघवीही करायला त्रास होते आणि त्यांना कॉन्स्टिपेशनही राहते. तर प्रोस्टेट जर वाढलं असेल आणि त्याच्यामुळे जर लघवी बरोबर होत नसेल तर त्याच्यामुळेही कधी कधी मोशनला प्रॉब्लेम येऊ शकते, कारण की ते दोन्ही एक दुसऱ्यांशी जुडलेले असतात. ठीक आहे, तर अशा रुग्णांमध्ये आपल्याला दोघेही गोष्टी बघाव्या लागतात की त्यांना जो कॉन्स्टिपेशन आहे त्याला काय ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि प्रोस्टेटसाठी काय गोळ्या औषधं घ्यायला पाहिजे. तर आपले जे डॉक्टर आहेत ते आपल्याला गाईड करतील की दोघेही प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात.
1: अच्छा डॉक्टर, बरेच वेळा वयोमानानुसार लघवी होताना पण त्रास होतो, पण अनेकदा वारंवार लघवीला पण जावं लागतं, तर ते कदाचित मोशन किंवा हे पूर्ण न झाल्यामुळे असा त्रास होतो का किंवा काय?
0: नाही बघा, परत परत लघवी जाणे पुरुषांमध्ये, आता आपण प्रोस्टेट बद्दल बोलत आहे तर आपण पुरुषांमध्ये सध्या बोलू. तर पुरुषांमध्ये परत परत लघवी जाण्यासाठी प्रोस्टेट एक महत्वाचं कारण आहे वयोमानानंतर, 40-50 वर्षानंतर आपण म्हणू. पण त्याच्या व्यतिरिक्तही खूप सारे कारण आहेत. काही रुग्णांमध्ये जर इन्फेक्शन आहे लघवीमध्ये तर त्यांनाही परत परत जावं लागते. काही रुग्णांमध्ये आम्ही म्हणतो की ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर, म्हणजे जे कॉमन टर्मिनॉलॉजी आहे की सेन्सिटिव्ह ब्लॅडर आपण म्हणतो, याच्यामध्ये लघवी जी आहे ती मूत्राशयामध्ये थांबू राहू शकत नाही जास्त वेळ. अशा रुग्णांना जशीही लघवी जमा होते त्यांना लगेच सेन्सेशन येते की त्यांना परत परत जावं लागतं.
1: अच्छा अच्छा डॉक्टर, एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
4: हा नमस्कार.
1: नमस्कार,
4: बोलतोय नागपूरहून.
1: हा विचारा,
4: जो लघवीचा प्रॉब्लेम जे मी ऐकतोय याच्यासाठी प्रिकॉशन काय घ्यावं लागेल जेणेकरून होऊ नये असा प्रॉब्लेम?
0: हे बघा, जे हा प्रोस्टेटचा जो आजार आहे हा आपण असा काही प्रिकॉशन घेऊन थांबू शकत नाही, कारण की तो वयोमानाचा आजार आहे. एक एज आल्यानंतर तो आपल्याला त्रास देऊ शकतो. पण आपण त्याच्या संबंधी जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. जसंच आपल्याला वाटलं की आपल्याला लघवीमध्ये काही त्रास चालू आहे, म्हणजे लघवी जसे मी लक्षणं सांगितले की परत परत जाणे, आग होणे किंवा रात्रीला परत परत उठणे, हे एका वयानंतर चालू झाल्यानंतर आपल्याला लगेच डॉक्टरांना कन्सल्ट केलं आणि प्रॉपरली इव्हॅल्युएशन करून आपण जर ट्रीटमेंट घेतली तर आपण मग त्याच्या कॉम्प्लिकेशन पासून वाचू शकतो आणि आपण आपली लाईफस्टाईलही त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो.
1: नक्कीच डॉक्टर, आपण याच्या कारणांविषयी बोलत होतो की काय नेमके कारणं असतात हा त्रास होण्याची?
0: नाही, हे हा मी आधी सांगितलं तुम्हाला की वयोमानाचा आजार आहे.
1: हो
0: पण याच्यामध्ये आता कॅन्सर जे आहे

0: आपण जे बोलत आहे आजचा टॉपिक
1: हो।
0: तो कॅन्सर आहे. तर वयोमानाने प्रोस्टेट गार्ड वाढते पण सगळ्यांना वयोमानाने कॅन्सर होत नाही. ज्या रुग्णांमध्ये प्रोस्टेट गार्ड वाढून येते त्याच्यामध्ये काही रुग्णांमध्ये जे आहे प्रोस्टेट कॅन्सरची संभावना असते. पण त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक जी गार्ड वाढलेली आहे त्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर स्क्रीनिंग करणे गरजेचं आहे. तर असे जे रुग्ण आहेत की ज्यांना लघवीमध्ये 50 वर्षानंतर त्रास चालू झालेला आहे किंवा नाही झाला आहे तरी आम्ही त्यांच्यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट करतो. जसं आपण आता कॉमन आहे की इयरली चेकअप डॉक्टर्स करतात, पेशंटही करत आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही प्रोस्टेट स्क्रीनिंगसाठी एक PSA म्हणून टेस्ट त्याच्यामध्ये जनरली ऍड असते.
1: तर काही
0: PSA म्हणजे ब्लड रिपोर्ट आहे. हे आता सगळ्या जनरल पॅकेजेस आहेत त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पॅकेजेस मध्ये इन्क्लुडेड आहे 50 वर्षानंतर. एक स्क्रीनिंग आहे, जस्ट आम्हाला मिस न हो म्हणून ती एक स्क्रीनिंग टेस्ट आहे की याच्यामध्ये आम्हाला एक व्हॅल्यूच्या वरती जर रिपोर्ट आला आहे तर आम्ही थोडा अलर्ट होतो आणि आम्ही पेशंटला एक्झामिन करून इव्हॅल्युएशन करून घेतो. पण याच्या व्यतिरिक्त महत्वाचं काय आहे की ज्या रुग्णांना लघवीमध्ये त्रास आहे कुठल्याही प्रकारचा 50 वर्षानंतर पुरुषांमध्ये, तर त्यांनी आपलं एक क्लिनिकल एक्झामिनेशन एक प्रॉपर करणं गरजेचं आहे कारण की त्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर असण्याची संभावना राहते.
1: अच्छा अच्छा. आणि जितक्या लवकर तुम्ही ते
0: आणि हा सर्वात महत्वाचं म्हणजे जर प्रोस्टेट कॅन्सर हा असा एक कॅन्सर आहे की तो हळूहळू वाढतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये, म्हणजे तो लगेच असा वाढत नाही. तर जर तुम्ही त्याला लवकर कॅच केला, लवकर तुम्ही त्याचं निदान केलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लवकर उपचार जर केला तर आपण त्यातून पूर्णतः बरा होऊ शकतो.
1: नक्कीच,
0: कम्प्लीट क्युरेटिव्ह त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत.
1: अच्छा डॉक्टर, एक कॉल घेऊया. हॅलो हॅलो. हा नमस्कार.
2: हा मी अनंत कुमार सिव्हिल लाईन मधून बोलतोय.
1: हा बोला अनंत कुमार जी, विचारा प्रश्न.
2: मी माझं वय 65 वर्षाचं आहे.
1: बर.
2: मी 2 वर्षा पहिले प्रोस्टेट ग्लँड चं ऑपरेशन केलं होतं.
1: अच्छा.
2: इंजुए मध्ये.
1: हा आता काय त्रास आहे
2: विचार. त्यावेळेस 7 होता.
1: बर.
2: आता मला एक म्हणजे रात्री पण लघवी 3-4 लागते. ती पाणी बरंच पितो. मला सुरुवातीपासून सांगितलं होतं की पाणी खूप पिया.
1: अच्छा अच्छा.
0: हो बघा कसं आहे
2: आता काय मला पुन्हा त्रास व्हायचा चान्सेस आहे का?
0: हे बघा, एकदा ऑपरेशन झाल्यानंतर 90% पुरुषांमध्ये म्हणजे पेशंटमध्ये परत होण्याची संभावना कमी राहते. आणि तुमचा जो त्रास आहे तो रात्रीला परत परत जाण्याचा, तर तो मोस्टली तुमचे जे रात्रीचं पाण्याचं इंटेक आहे, तर जर तो जास्त असेल आणि तुमची जी पिशवी आहे जर ती ओव्हर ऍक्टिव्ह असेल मग तुम्हाला हा त्रास होत राहील. तर याच्यामध्ये सिम्पल गोष्टी आहेत, काही औषधी आम्ही ऍड करतो ज्या डॉक्टरनी तुमचं ऑपरेशन केलं आहे त्यांना तुम्ही परत जाऊन भेटू शकता की सर मला काय किती पाणी प्यायला पाहिजे रात्रीला आणि काय गोळ्या त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. तर सिम्पल टॅबलेट्स आहेत आणि काही वॉटर रिस्ट्रिक्शन आपण जर केलं तर तुमचा त्रास नक्कीच कमी होईल.
1: बर डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो.
3: हॅलो.
1: हा नमस्कार.
3: हा गुड मॉर्निंग मॅम डॉक्टर.
0: हा गुड मॉर्निंग
3: सर. तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचं होतं. माझ्या प्रोस्टेट आपला काय म्हणतात त्याला बीपीएचचा प्रॉब्लेम आहे मला, म्हणजे प्रोस्टेट प्रॉब्लेम इलॉंगेशन नाही का.
1: हा.
3: तर माझी आता ट्रीटमेंट सुरू आहे नागपूरला.
0: हो.
3: तर माझा प्रॉब्लेम सुरुवातीला होता की खूप लघवी वारंवार लागायची, लीक वगैरे व्हायचे नाही का, त्याची लक्षणं आता कमी कमी होत गेली. आणि आता सध्या म्हणजे मी USG CVB केलं.
0: हो.
3: ते केलं 6 एप्रिलला 2026. आता तो पोस्ट डी वाईड जो युरिन रेसिड्यू आहे तो 231 होता ब्लेडर मधला आणि पोस्ट वाईड 15 ml आहे. तर माझा असा प्रश्न आहे की आता जे मला जे सुटत आहे आणि प्रोस्टाकार्ड म्हणजे सिलोडेसिन VTMG आणि युरोटोन 25
0: तर
3: हे औषध माझी हळूहळू कमी होतील का? मग
0: नाही, मला सांगा की तुम्हाला काही डायबिटीस काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम?
3: नाही मला डायबिटीस नाही, काहीच नाही, फक्त एक माझी स्पाइन सर्जरी झाली होती.
0: ओके. स्पाइन सर्जरी
3: झाली होती. मला ते सिम्पटम जाणवले होते न्यूरोलॉजिकल.
0: हो हो. बघा तुम्हाला आता जेवढं मला तुमच्याकडून
3: सरांनी
0: मला जेवढी इन्फॉर्मेशन मिळत आहे की तुम्हाला स्पाइन सर्जरी झाल्यानंतर लघवीमध्ये त्रास चालू झाला आणि डॉक्टरनी तुम्हाला काही गोळ्या सुरू केल्या आहेत आणि आता तुमचा रिपोर्ट ठीक आहे, तर गरज नाही आहे. जर न्यूरोलॉजिकली इश्यू असेल आणि हळूहळू तो जर सर्जरीनंतर इम्प्रूव्ह होत आहे तर कदाचित आपण गोळ्या कमी करून करून ते बंदही होतात कारण की तो रिव्हर्सिबल राहते. कधी कधी जे पोस्ट सर्जरी आहेत न्यूरोलॉजिकल त्याच्यामध्ये रिकव्हरी जर झाली तर आपल्याला गरज नाही आहे की प्रोस्टेटसाठी नेहमी गोळ्या घ्यायची गरज आहे. पण तुम्हाला एक कंटिन्युअस फॉलोअपमध्ये डॉक्टरना दाखवावं लागेल, एक युरोलॉजिस्टला तुम्हाला रुटीनली दाखवावं लागेल की बाबा आता आमचं फंक्शन चालू आहे, तर ते गोळ्या मॅन्युपुलेट करून तुमच्या गोळ्या कमी करू शकतात. असं नाही की तुम्हाला लॉंग टर्म गोळ्या घ्यायची गरज पडेल. हां, पण ते जे डिसिजन आहे ते तुमचे डॉक्टरच घेऊ शकतात.
1: नक्कीच. डॉक्टर, जसं आपण मगाशी बोलत होतो की प्रोस्टेट कॅन्सर, तर यामध्ये तुम्ही म्हणाले की हळूहळू तो वाढतो, पण सुरुवातीला काही लक्षणं त्याची दिसून येतात का कॅन्सर?
0: हे बघा, हे

0: प्रोस्टेट कॅन्सर हा एक सायलेंट कॅन्सर मानला जातो. म्हणजे आता हा ज्या प्रोस्टेटमुळे त्रास होत आहे वाढीमुळे, जशी वयोमानाने जी वाढ आहे त्याच्यामुळे आमच्याकडे रुग्ण येतात आणि लघवीमध्ये त्रास आहे म्हणून आम्ही त्यांचं इव्हॅल्युएशन करतो, तर आम्हाला त्याचं डिटेक्शन होते. पण खूप सारे असेही रुग्ण आहेत की ज्यांना जास्त त्रास होत नाही, ज्यांची गाठ असं व्हॉल्युमने वाढलेली नाहीये पण त्याच्यामध्ये लक्षणही दिसून येत नाही आणि अशामध्ये हळूहळू हळूहळू कॅन्सर वाढत राहतो. म्हणून मी आधी तुम्हाला सांगितलं की स्क्रीनिंग याच्यासाठी इंट्रोड्यूस केलेली आहे की असे जे सायलेंट कॅन्सर आहेत की ज्याच्यामध्ये हळूहळू कॅन्सर वाढत आहे पण काहीच प्रॉब्लेम नाहीये, काही लक्षणं नाहीये. प्रोस्टेट कॅन्सर एक वन ऑफ द मेजर कॅन्सर आहे की जो हळूहळू वाढतो आणि खूप तो वाढल्या नंतरही आमच्या लक्षात येते जेव्हा तो इकडे तिकडे बॉडीमध्ये पसरतो आणि त्याच्यामुळे पेशंटला विकनेस येणे. हा म्हणजे आता एक जर त्याला लघवीला त्रास नाही आहे तर त्याला भूक कमी लागणे, वजन कमी होणे किंवा त्याला पेन होणे, बॅक पेन म्हणतो आपण, कारण की प्रोस्टेट कॅन्सर आहे तो हा कॉमनली बोन्समध्ये पसरतो. तर पाठीचे कणे आहेत किंवा आपले पायाचे बोन्स आहेत, बाकी सगळे बोन्स आहेत, तर सगळ्या प्रकारच्या बोन्समध्ये तो जातो आणि त्याच्यामुळे पेशंटला बॅक पेन होणे, विकनेस वाटणे मसल्समध्ये, तर हे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर याच्यामध्येही आम्ही स्क्रीनिंग करून बघतो की हा प्रॉब्लेम आहे का.
1: नक्कीच. डॉक्टर एक कॉल घेऊया. हॅलो
2: हॅलो
1: हॅलो. हा नमस्कार.
2: हा नमस्कार, मी विद्या बोभाटे बोलते हिंगणघाटवरून.
1: हा बोला विद्याजी.
2: मॅडम माझं एज आहे 62 आणि मला 2002 पासून शुगर आहे.
1: बर.
2: तर मला युरिनचा प्रॉब्लेम असा होतोय की मी ट्रॅव्हल जेव्हा करते यानी ट्रेननी बसून त्यावेळेस किंवा फ्लाईटनी किंवा कुठल्या पण व्हेकलनी बसून करते त्यावेळेस मला युरिनचा प्रॉब्लेम नाही होत. परंतु मी जेव्हा मी झोपते रात्रीच्या वेळेस नाईट च्या वेळेस जर स्लीपर कोचनी गेली किंवा ट्रेननी झोपून गेली तर मला कंटिन्यू युरिन सुरू राहते.
1: बर.
2: आणि मला इतकं पेन होते की मी डिहायड्रेट होऊन जाते आणि खूप पेन होतं मला ते.
1: ठीक आहे.
0: हे बघा, तुम्हाला कदाचित जे आहे आम्ही आताच बोललो की ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर प्रकारे प्रॉब्लेम राहतात की जे काही पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट आहे, टेम्परेचर आहे, याच्यामध्ये त्यांची टेंडन्सी वाढून जाते. काही रुग्ण असतात ज्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये परत परत लघवी लागणे, कंट्रोल न करता येणे. तुम्ही म्हणतात की तुम्ही जेव्हा झोपून जातात आणि स्लीपर कोचमध्ये तर त्यावेळा तर तुम्हाला काही कंडिशनिंगमुळे जे आहे लघवी परत परत लागत आहे, तर यालाही पूर्णतः आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. बेसिकली तुम्हाला प्रॉपर एक सोनोग्राफी युरिन टेस्ट करून बघायला आपल्याला गरजेचं आहे की नेमका आतमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे आणि त्याला जर आपण सॉल्व्ह केला तर तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल.
1: डॉक्टर, जसं आपण प्रोस्टेट कॅन्सर विषयी बोलत होतो तर जेव्हा हा डिटेक्ट होतो तर त्यावेळेला उपचार पद्धती काय असते, कारण इतर कॅन्सर प्रमाणेच त्याचा उपचार केला जातो.
0: नाही नाही, प्रोस्टेट कॅन्सर हा एक युनिक कॅन्सर आहे. हे जे प्रोस्टेटची गाठ आहे ही हॉर्मोन डिपेंडंट राहते. म्हणजे पुरुषांमध्ये जे आपण म्हणतो टेस्टोस्टेरॉन, याच्यावरती ही गाठीची वाढ आहे, याच्यावरती तिचं डिपेंडन्स आहे. तर हॉर्मोन डिपेंडंट असल्यामुळे जर आपण बॉडीतून हॉर्मोनला टार्गेट केलं आणि रुग्णाच्या शरीरातून हॉर्मोन कमी केले टेस्टोस्टेरॉन, तर त्याची गाठही कमी होते. तर प्रोस्टेट कॅन्सर एक वन ऑफ द कॅन्सर आहे की जो हॉर्मोन सेन्सिटिव्ह आम्ही म्हणतो की टेस्टोस्टेरॉन डिपेंडंट असल्यामुळे आम्ही बॉडीतून जो केमिकल आहे टेस्टोस्टेरॉन त्याला टार्गेट करू शकतो आणि ते जर टार्गेट केलं तर प्रोस्टेट कॅन्सरला आम्ही कव्हर करू शकतो.
1: पण हे सर्जरी हा नाही एकमेव उपाय.
0: हे आता मी जे बोलत आहे हे आहे की जो प्रोस्टेट कॅन्सर ऍडव्हान्स आहे. ठीक आहे. आता आपण बोलू की जो प्रोस्टेट कॅन्सर आपण लवकर डिटेक्ट केला की ज्याला आपण रुग्ण आला आमच्याकडे आणि आम्हाला वाटलं की प्रोस्टेट कॅन्सर आहे पण तो कुठेच पसरलेला नाहीये, तर आता 100% इलाज आहे, 100% क्युरेटिव्ह आहे. तर याच्यामध्ये आमच्याकडे दोन प्रकारचे ऑप्शन्स असतात. जर कॅन्सर जो आहे तो पसरलेला नाही आहे, कुठेच पसरला नाही आहे, पेशंट आमच्यासाठी फिट आहे आणि कुठल्याही प्रकारचे त्याला जास्त आजार नाही आहे, सर्जरीसाठी तो फिट आहे, तर याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन जो आम्ही म्हणू शकतो तो आहे की रोबोटिक सर्जरी. रोबोटिक प्रोस्टेट सर्जरी एक वन ऑफ द लीडिंग.
1: डॉक्टर, याविषयी बोलूया. एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
2: हा हॅलो, मी विद्या बोभाटे हिंगणघाटवरून. डिस्कनेक्ट झाला होता मॅडम.
1: बरं.
2: हा तर हॅलो
1: हॅलो. हा विचारा प्रश्न.
2: मी हा प्रश्न विचारला होता की मला माझं 2002 पासून शुगर आहे आणि माझं एज 62 आहे. तर मला प्रवासामध्ये जर्नीमध्ये जर मी सिटिंगनी गेली बसून गेली तर मला दिवसभर युरिन.
1: हो विद्याजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं सरांनी, कदाचित तुम्ही ऐकलं नाहीये.
0: हो बघा विद्याजी, कसं आहे विद्याजी, तुम्हाला ना जे आहे तुम्हाला जर असा लघवीचा त्रास वारंवार होत आहे अधून मधून तर तुम्ही एक तुमच्या जवळपास जे काही युरोलॉजिस्ट आहेत त्यांना भेटून ना एक बेसिक रिपोर्ट असतात ते करून घ्या. तर त्याच्यामुळे आपल्याला कळतंय की आतमध्ये शुगरमुळे काही इन्फेक्शन चालू आहे का, काही लघवीच्या पिशवीवरती सूज आहे का, की लघवी जमा राहत आहे का, तर हे आपल्याला सोनोग्राफी युरिन टेस्ट करून कळून जाते आणि त्याच्या जर आपण ट्रीटमेंट घेतली तर तुमचा त्रास नक्कीच कमी होईल.
1: मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर. हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि आजचा विषय आहे प्रोस्टेट कॅन्सर.

0: आणि याविषयी मार्गदर्शन करत आहेत तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. आपल्याला याविषयी काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 2560101 म्हणजेच 2560101 आणि 2529266 अर्थात 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी एसटीडी कोड लावायचा आहे, अगदी बरोबर 0712071712. डॉक्टर, आपण याच्या उपचार पद्धतीविषयी बोलत होतो पण याआधी आपण एक कॉल घेऊया. हॅलो.
1: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर साहेब.
2: नमस्कार.
1: बोलतो नागपूरवरून.
2: बोला.
0: हा बोला.
1: माझा प्रश्न असा आहे की म्हणजे डाव्या बाजूला म्हणजे पोटात दुखतो आणि म्हणजे पोट फुगल्यासारखा वाटतो आणि म्हणजे तर हा किडनीचा आजार होऊ शकतो का?
2: हे बघा, डाव्या बाजूला जर दुखत आहे आणि पोट फुगल्यासारखं वाटत आहे तर आपल्या लक्षणानुसार किडनीचा आजार असू शकतो, पण आपण 100% फक्त लक्षणांवरती सांगू शकत नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते एक सोनोग्राफी करून बघणं गरजेचं आहे की नेमकं आपल्याला काय प्रॉब्लेम चालू आहे. तर तुम्ही डॉक्टरांना भेटू शकतात आणि त्यांच्यानंतर एक सोनोग्राफी करून त्यांना आपण दाखवू शकतो.
0: अच्छा डॉक्टर, आपण उपचार पद्धतीविषयी बोलत होतो, रोबोटिक्स हे तुम्ही सांगितलं, तर आणखीन काय म्हणजे त्याच्यावर उपचार केला जातो?
2: बघा, एक आहे की जसं मी बोललो की जर प्रोस्टेट कॅन्सर पसरलेला नाही आहे, पेशंट आमचा सर्जरीसाठी फिट आहे, तर अशा रुग्णांमध्ये रोबोटिक सर्जरी जी आम्ही म्हणतो ते बेस्ट ऑप्शन आहे. पण काही रुग्णांमध्ये जे आहे प्रोस्टेट कॅन्सर जर पसरलेला आहे, लोकली जे म्हणतो आपण आजूबाजूच्या टिश्यूमध्ये गेलेला आहे, तर अशा रुग्णांमध्ये जे आहे आम्ही रेडिएशन थेरपी जी आहे तीही याला इक्वली इफेक्टिव्ह आहे प्रोस्टेट कॅन्सरसाठी. हा, जर हे दोन उपचार आहेत की ज्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर आपण पूर्णतः बरा करू शकतो.
0: हा,
2: याच्यानंतर जर प्रोस्टेट कॅन्सर पसरलेला आहे, जसं मी म्हटलं की स्टेज 4 डिसीज आहे की बोन्समध्ये जर प्रोस्टेट कॅन्सर आहे, हाडांमध्ये पसरलेला आहे, अशा रुग्णांमध्ये मग आम्ही हॉर्मोन थेरपी जी आम्ही सांगितलं तुम्हाला की काही हा टेस्टोस्टेरॉन आहे किंवा अंडकोशाचं ऑपरेशन असते ते आपण जर केलं तर बॉडीतून टेस्टोस्टेरॉन कमी होते आणि याच्यामुळेही प्रोस्टेट कॅन्सर कंट्रोलमध्ये येऊ शकतो.
0: अच्छा डॉक्टर, एक कॉल घेऊया. हॅलो.
3: हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम.
2: गुड मॉर्निंग.
3: बरं, लष्करी बाग से मॅडम, ये एक सवाल मुझे पूछना था. कई लोगों को हंसते समय या कई बार जोर से खांसी आ जाए तो यूरिन मतलब लीक होना मतलब, तो ये स्पेशली फीमेल में बहुत कॉमन माना गया, तो इसका रीजन क्या होता है? क्या ये मेडिसिन दवाइयों से ठीक हो जाता है?
2: देखिए, सिर्फ अगर खांसने पे ही पेशाब लीक हो रहा है या कोई वजन उठा रहे हैं लीक हो रहा है तो इसको हम लोग बोलते हैं स्ट्रेस इनकॉन्टिनेंस. तो ये फीमेल्स के अंदर कॉमन है. इसके अंदर जनरली जो नॉर्मल डिलीवरी है, अगर उसके बाद में पेल्विक फ्लोर जो रहता है वो अगर वीक हो गया है.
0: अच्छा.
2: या बहुत ज़्यादा वेट गेन हुआ है तो उस पर पेल्विक मसल्स अगर वीक है तो अपना ब्लैडर जो है वो पेशाब कंट्रोल नहीं कर पाता है आफ्टर प्रेशर, तो उससे यूरिन लीक हो जाता है. तो जनरली इसके अंदर एक्सरसाइजेज है कुछ, हम लोग पेशेंट को ट्रेन करते हैं, पेल्विक फ्लोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेज है, वो करके ही बहुत सारे पेशेंट को आराम लग सकता है. पर किसी पेशेंट में अगर आराम नहीं लग रहा है सब होने के बाद, तो उसके अंदर मिनिमल इन्वेजिव सर्जरीज भी है, स्लिंग सर्जरीज है.
0: अच्छा.
2: तो इस टाइप के सर्जरी से हम लोग इसको कंट्रोल कर सकते हैं
0: जी. डॉक्टर, एक कॉल है. हेलो.
4: हाँ हेलो.
0: हाँ नमस्कार.
4: नमस्कार मैडम, मी यवतमाळ जिल्ह्यातून बोलत आहे.
0: हाँ बोला.
4: डॉक्टर साहेब नमस्कार.
2: नमस्कार.
4: मला युरिनचा त्रास आहे, वारंवार जावं लागते, भरपूर पाणी सुद्धा पितो आणि थोडस युरिन करते वेळी पेन वाटते डॉक्टर साहेब, तर याच्यावर काय सांगाल?
2: हो बघा, कसं आहे की जर वारंवार लग... तुमचं वय किती आहे?
4: माझं 42 आहे सर.
2: ओके, 42 आहे. तर जनरली आम्ही जे म्हणतो की प्रोस्टेट ग्रंथीची वाढ आहे ती 45-50 नंतरच आम्हाला जास्त दिसण्यात येत आहे. तर तुम्ही त्यासाठी थोडे यंग आहात, तर पण तरी तुम्हाला जो लघवीचा त्रास आहे त्याच्यासाठी जे इव्हॅल्युएशन आहे, लघवी तपासून बघणे इन्फेक्शनसाठी, आणि लघवीच्या रस्त्यामध्ये कुठे ब्लॉकेज आहे का, काही कुठे खडे वगैरे आहेत का, हे सगळं जे आहे ते सोनोग्राफीवरती आम्हाला कळते. तर तुम्ही जवळपास जे कोणी युरोलॉजिस्ट आहेत यवतमाळला तिथे जाऊन तुम्ही दाखवा त्यांना, तर नक्कीच ते 100% याचा इलाज संभव आहे. तुम्ही रिपोर्ट जर केले तर गोळ्या औषधानेच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते.
0: नक्कीच डॉक्टर, आपण उपचार पद्धतीविषयी बोलत होतो, रोबोटिक्स तुम्ही सांगितलं आणि त्यानंतर रेडिएशन पण यामध्ये केलं जातं. आपण किमोथेरपी यामध्ये केल्या जाते का आणि त्याचे काही अजून परिणाम त्याच्यावर होतात का? तर याविषयी आपण बोलूया. एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
5: हॅलो. हा
0: नमस्कार.
5: एक प्रश्न आहे.
0: हा विचारा प्रश्न.
5: हा डॉक्टर साहेब, एका स्टडीमध्ये असं दिसलं होतं की जे लोक सेक्शुअल ऍब्स्टिनन्स ज्यांचा असतो, म्हणजे जे सेक्शुअल रिलेशन पासून दूर राहतात,
2: हो,
5: यांना प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता जास्त असते, तर हे खरं आहे का की मीठ आहे?
2: हे बघा, म्हणजे स्टडीमध्ये हे तुम्ही जसं म्हणत आहे तसं काही स्टडीने

0: सांगितलं आहे म्हणजे असं 100% आपण सांगू शकत नाही, पण असं म्हणण्यात येत आहे की जर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी रुटीन राहिली आणि जर प्रोस्टेटमधून सिक्रिशन रुटीनली निघत राहिले तर प्रोस्टेट कॅन्सर त्या रुग्णांमध्ये त्या पुरुषांमध्ये कमी प्रमाणात दिसलेला आहे. तर नक्कीच ती स्टडी जी आहे ती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की जर तुम्ही थ्रूआउट लाईफ जर सेक्शुअली ऍक्टिव्ह आहात रुटीनली जर तुमचं प्रोस्टेट सिक्रिशन बाहेर येत आहे तर त्या पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर कमी प्रमाणात दिसलेला आहे.
1: अच्छा डॉक्टर काय सांगाल आपण, म्हणजे उपचार पद्धतीमध्ये आजकाल काय नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेला आहे प्रोस्टेट कॅन्सर संबंधी?
0: प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी असं म्हणता येईल की सध्या नवीन टेक्नॉलॉजी नाही आहे, पण इंडियामध्ये जे आहे सध्या जे रोबोटिक सर्जरी आहे ती एक खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि जी रोबोटिक सर्जरी जी आहे ती प्रोस्टेट कॅन्सरमध्ये खूपच जास्त इव्हॉल्विंग आहे, म्हणजे ती खूप त्याचं बेनिफिशियल आहे असं मी म्हणेल. कारण की याच्या आधी जी उपचार पद्धती होती ज्याच्यामध्ये आम्ही ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी करायचो तर ते खूप सर्जनसाठी आणि पेशंटसाठी त्रासदायक प्रकार होता. रोबोटिक सर्जरीमध्ये आम्हाला प्रोस्टेट कॅन्सर ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णाची जी रिकव्हरी आहे आणि रुग्णाला जे रिझल्ट आहेत ते बेस्ट आहेत, म्हणजे कॅन्सर कंट्रोल पासून लघवीचा कंट्रोल राहणे सर्वात महत्वाचं राहते की ऑपरेशन नंतर पेशंटचा लघवीचा कंट्रोल जाऊ शकते. तर रोबोटिक सर्जरीमध्ये असं आहे की पेशंटचा लघवीचा कंट्रोल नॉर्मल राहते 90% जास्त रुग्णांमध्ये, त्याच्यामुळे त्याची नंतरची रिकव्हरी आहे त्याचं जे लाईफस्टाईल आहे ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये तो काढू शकतो. तर हा एक नवीन ऍडव्हान्स आहे. याच्या व्यतिरिक्तही रेडिएशनमध्येही ऍडव्हान्स आलेले आहेत, म्हणजे ज्या रुग्णांमध्ये आम्ही सर्जरी करू शकत नाही तर त्याच्यामध्ये रेडिएशनही ऍडव्हान्स झालेला आहे की तुम्ही टार्गेटेड रेडिएशन देऊ शकतात आणि त्याचेही रिझल्ट आता बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालेले आहेत.
1: अच्छा डॉक्टर एक कॉल आहे. हॅलो
2: हॅलो हा नमस्कार मॅडम.
1: हा नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर.
0: हा नमस्कार.
2: शशिकांत बोलतो नागपूरवरून.
0: हो बोला.
2: माझं 69 एज आहे सध्या आणि माझं 2014 प्रोसिजर झाल्याचं प्रोस्टेट.
0: हो
2: आता मी काल परत सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये मला मॉडरेट प्रोस्टेटोमेगाली म्हणून मी डायग्नोसिस केली. प्रोस्टेट एनलार्ज म्हणून थोडस दिलेलं.
0: हो हे बघा तुमचं आता तुम्हाला सध्या त्रास आहे का काही?
2: पण 2-3 उठावं लागतं लघवीला. फ्लो मध्ये काही प्रॉब्लेम नाही. फ्लो वगैरे नॉर्मल आहे.
0: हे बघा एकदा ऑपरेशन झाल्यानंतरही काही रुग्णांमध्ये प्रोस्टेटची गाठ वाढलेली दिसू शकते, कारण की ऑपरेशन नंतर जे आहे ते 100% गाठ निघत नाही तर त्याच्यामध्ये थोडीफार गाठ राहून जाते तर ती हळूहळू वाढू शकते. सगळ्यांमध्ये होत नाही, तुमच्यामध्ये दिसत आहे म्हणजे ती नक्कीच 10-15 वर्षांमध्ये ती वाढलेली आहे हळूहळू. तर आपण काय करू शकतो की त्याला नवीन प्रकारे बघू शकतो की आता परत तुम्हाला त्रास होत आहे तर तुम्ही जाऊन डॉक्टरांना भेटू शकता युरोलॉजिस्टला, ते आपलं इव्हॅल्युएशन करतील. तुम्हाला जो त्रास आहे परत परत लघवीचा त्याच्यासाठी औषध गोळ्याने काम होऊन जाईल तुम्हाला. आणि एक स्क्रीनिंगही राहते की बाबा त्याच्यामध्ये आता नवीन आजार तर येत नाहीये जसं आम्ही म्हणत आहे की प्रोस्टेट कॅन्सर, तर ते स्क्रीनिंग करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे.
1: डॉक्टर प्रोस्टेट संबंधित ज्या काही समस्या असतात, अगदीच कॅन्सर नाही पण दुसऱ्या काही समस्या असू शकतात, तर या वेळेला आपण दुसरे ऑपरेशन्स जर कधी करायचं म्हटलं तर करू शकतो का? जसं कोणाला हार्ट सर्जरी करायची असेल, कोणाला नी रिप्लेसमेंट असेल, तर प्रोस्टेटचा त्रास आणि बाकी सर्जरीज तर हे कॉम्बिनेशन काय सांगतील?
0: हो बघा प्रोस्टेटच्या त्रासामुळे कुठल्याच सर्जरीला अनफिट आपण म्हणू शकत नाही, कारण की प्रोस्टेटचा त्रास आहे हा जो बेसिक काही गोळ्या असतात आम्ही देतो अल्फा ब्लॉकर्स म्हणतो, याच्यामुळे मोस्ट ऑफ द रुग्णांमध्ये हा त्रास कमी होऊन जातो. तर सिम्पल गोळ्यांवरती पेशंट या त्रासातून कमी झाला की नक्कीच
1: बाकी सर्जरी आणखीन वाढेल
0: असं नाही होत जनरली. हा फक्त आम्हाला हे बघावं लागतं की ज्या आम्ही गोळ्या देत आहे त्याच्यामुळे कधी कधी ब्लड प्रेशर कमी होते, कधी कधी पेशंटला चक्कर येऊ शकतो.
1: कारण अनेकदा असं होतं की वाढत्या वयामध्ये मल्टिपल त्रास असतो.
0: ते हा एक आहे. तर यामध्ये आम्ही फक्त हेच बघतो की रुग्णांना आम्ही ज्या गोळ्या देत आहे ते सूट होत आहेत का, त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होत आहेत का, तर तेवढं आम्हाला बघावं लागते. अदर दॅन दॅट कुठल्या आजाराशी डायरेक्टली त्याचं कनेक्शन जोडू शकत नाही.
1: अच्छा डॉक्टर प्रोस्टेट कॅन्सर हा पण एक म्हणजे आजकाल मोठ्या प्रमाणात दिसणारा कॅन्सर आहे, तर काय आपण याविषयी काय जागरूकता म्हणून काय सांगाल श्रोत्यांना?
0: हे बघा मी श्रोत्यांना हे सांगेल की जेवढेही पुरुष आहेत 45 किंवा 50 वर्षांनंतर जनरली आता हा लवकर आम्हाला दिसून येत आहे, तर मी सांगेल की 50 वर्षांनंतर कमीत कमी इयरली तुम्ही जब चेकअप करत आहात तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच बघा की PSA टेस्ट तुमच्या रुटीन चेकअपमध्ये इन्क्लुडेड आहे आणि जर ती वाढली आली असेल तर तुम्ही युरोलॉजिस्टला कन्सल्ट करा. आणि कोणाही रुग्णाला 50 वर्षांनंतर लघवीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास चालू जर झाला आहे तर त्यांनी त्याला निग्लेक्ट करू नये, त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे जेणेकरून त्रासही कमी होईल आणि इन केस काही रुग्णांमध्ये जर कॅन्सरची संभावना असेल तर ती आम्ही लवकर पकडू शकतो आणि त्यांना त्याच्यातून पूर्णतः बरा करू शकतो.
1: बरं डॉक्टर, बरेच वेळा हा जो त्रास होतो हा अनुवंशिक असू शकतो का? म्हणजे हो याच्यामध्ये

0: हो, हिस्ट्री जर असेल तर नक्कीच फॅमिलीयर आम्ही जे म्हणतो त्याच्यामध्ये चान्सेस थोडे जास्त असतात. तर अशा रुग्णांना जास्त अलर्ट होणे गरजेचं आहे की ज्यांच्या फॅमिलीमध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे, याच्यामध्ये आम्ही जेनेटिक टेस्टिंगही त्यांना ऍडवाइस करू शकतो. तर अशा रुग्णांमध्ये जेनेटिक टेस्टिंग ऍडवाइजेबल आहे आणि ते करूनच घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच डॉक्टर, प्रोस्टेट चा कॅन्सर किंवा त्याविषयी काही जर प्रोस्टेट संबंधी समस्या आहे तर पथ्य कितपत प्रमाणात काम करतात, म्हणजे काय डाएट आपण घेतलं पाहिजे?
0: हो बघा, जसं बाकी आजारांसाठी आम्ही सांगतो की हेल्दी डाएट म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, है ना, हे तुम्हाला हे रुटीन जे सांगतात तेच याच्यामध्ये फॉलो करायचं आहे. ओव्हरऑल हा प्रोस्टेटचा जो वयोमानाचा आजार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लुइड इंटेक जो आहे तो कंट्रोल करावा लागते. खूप जास्त जे आहे चहा कॉफी वगैरे आहे ते तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे की ज्यांना लघवीला त्रास आहे. आणि हेल्दी डाएट जे म्हणतो आम्ही ते आपल्याला फॉलो करावं लागेल.
1: नक्कीच, जे रुटीन डाएट आहे पण तुमचं हेल्दी असलं पाहिजे.
0: हेल्दी, लेस ऑइल, फॅट फ्री डाएट जे म्हणतो आपण की खूप जास्त फॅट नाही पाहिजे डाएट मध्ये, फायबर, हाय फायबर डाएट पाहिजे. तर हे नक्कीच प्रोस्टेट हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे.
1: नक्कीच डॉक्टर, खूप महत्वाचा विषय आहे. आणखीनही कॉल्स आपले वेटिंग आहेत पण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. खूप छान मार्गदर्शन श्रोत्यांना आपण दिलेलं आहे. आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि याचा विषय होता प्रोस्टेट कॅन्सर. आणि याविषयी मार्गदर्शन केलं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर जुनेद शेख यांनी. कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य होतं सचिन कोकणे आणि विजय वैद्य यांचं. कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. कार्यक्रमाचे प्रायोजक मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. तेव्हा पुन्हा भेटूया, तोपर्यंत मी पूर्वा कुलकर्णी डॉक्टर जुनेद शेख यांच्यासह आपला निरोप घेते आहे. नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलत. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफएम बँड 14.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. श्रोताओं, इस समय सुबह के 10:30 हो चुके हैं. आइए सुनते हैं कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रम की शुरुआत करते हैं जालिंदर माने का गाया किरण मिश्रा का लिखा गीत संगीत आबिर मुखर्जी का है.

0: श्रोताओं, इस गीत के साथ ही मिश्र संगीत का कार्यक्रम समाप्त होता है। अभिमान 100.6 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी नागपूर से हे विविध भारती केंद्र आहे। 10:58 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यातील प्रत्येक विमाधारक कामगारापर्यंत कर्मचारी राज्य विमा योजनेतील आरोग्य सुविधा पोहोचाव्यात असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले। मंत्रालयातील बैठकीत राज्यात 18 नवीन ईएसआय रुग्णालयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली। तसंच अंधेरी, पुणे आणि नागपूर इथं नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून कामगारांच्या नोंदणीकृत मोबाईलवर जवळच्या रुग्णालयांची माहिती पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। भंडारा इथं औषध विक्रेत्यांनी देशातील रुग्णांना बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचा वाढता धोका असल्याचा आरोप केला आहे। जेनेरिक औषधांच्या नावाखाली कमी प्रतीची औषधं अधिक दरानं विकली जात असून काही डॉक्टरांचाही या प्रकारात सहभाग असल्याचा दावा करण्यात आलाय। या गैरप्रकारांविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आलाय। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून बल्लारशा मुंबई दरम्यान नवीन 20105 आणि 20106 लोकमान्य टिळक टर्मिनस बल्लारशा एक्सप्रेस रेल्वे सेवेला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच यासंदर्भातील मान्यता पत्राद्वारे कळवली आहे। या नव्या रेल्वे सेवेमुळे चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातील प्रवाशांना मुंबईकडे प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि

0: भाविकांना याचा लाभ होणार आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई यांना संयुक्तपणे इयत्ता 3 ते 8 विद्यार्थ्यांसाठी संगणकीय विचारसरणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत या नवीन अभ्यासक्रमांचं शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि शाळा पुन्हा सुरू झाल्यावर या विषयांचं अध्यापन सुरू होईल. सांगली जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 ते 20 जण जखमी झाले. जत तालुक्यातल्या माटेवाडी इथं दर मंगळवारी आणि शुक्रवारी भरणाऱ्या मरगुबाई यात्रेत ही दुर्घटना घडली. जखमींना जत आणि सांगली इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विदर्भात उष्णतामान वाढत असून काल अकोला जिल्ह्यात 45.6°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात काल 43.6°C इतकं कमाल तापमान होतं. आगामी काही दिवसात तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
1: एफएम 90.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. सुबह के 11 बजे है. श्रोताओ आइए सुनते हैं कार्यक्रम मधुमालती. आज का मधुमालती कार्यक्रम केंद्रित है अभिनेता फारूक शेख पर.

0: श्रोताओं, तो इस गीत के साथ ही मधुमालती कार्यक्रम समाप्त होता है। आप ये कार्यक्रम सुन रहे थे आकाशवाणी नागपुर के एपी विद भारती केंद्र से। एफएम 100.6 मेगाहर्ट्ज़ पर आकाशवाणी नागपुर का ये एपी विद भारती केंद्र है। इस समय 11:57 हो रहे हैं। आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर रुपयाला आधार देण्यासाठी केंद्र सरकारनं सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवून 15% केलं आहे। हे दर आजपासून लागू झाले आहे। वित्त मंत्रालयानं यासंदर्भात काल उशिरा रात्री अधिसूचना जारी केली। त्यानुसार सरकारनं सोने आणि चांदीच्या आयातीवरील 10% मूलभूत सीमाशुल्क आणि 5% कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर लागू केला आहे। त्यामुळे प्रभावी आयात कर 6% वाढून 15% झाला आहे। भारतात पेट्रोलियम उत्पादनांचा योग्य पुरवठा होत असून कच्चं तेल, एलएनजी आणि एलपीजीचा आवश्यकतेपेक्षा जास्त साठा उपलब्ध आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय। ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते। जेव्हा हे संकट सुरू झालं त्यावेळी चिंता होती, मात्र सरकारनं आव्हानांचं संधीत रुपांतर केलं। तात्काळ एलपीजी उत्पादन वाढवण्यात आलं। या संकटापूर्वी दररोज 36,000 मेट्रिक टन इतकं असलेलं उत्पादन आता 54,000 पोहोचलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 ताब्यात घेतलंय। या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे। या पथकानं काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं। तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 रोजी देहरादूनमधून 5 अटक केली होती। दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागानं नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलंय। राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हा शाखेनं ही कारवाई केली आहे। राज्य विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे। सभापती राम शिंदे या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील। द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, जिशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे। भारत सरकारच्या जनगणना विभागामार्फत 1 मे स्वगणना सुरू झाली आहे। याबाबत अमरावतीचे जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना स्वगणना पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत भातकुली तालुक्यातील बोरखडी खुर्द आणि इस्माईलपूर या गावातील सर्व कुटुंबांनी स्वगणना पूर्ण केली आहे। अशा प्रकारे 100% स्वगणना पूर्ण करणारी ही अमरावती जिल्ह्यातील प्रथम गाव आहेत। या गावांचा आदर्श घेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबांनी 15 स्वगणना पूर्ण करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबाद संघाचा 82 पराभव केला। या विजयासोबतच गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आलाय। या स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे। रायपूर इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।
0: FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है। थोड़ी देर में ठीक 12 बजे सुने हिंदी में समाचार, जिसे हम दिल्ली केंद्र से अनुप्रसारित करेंगे।

0: नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते. भगवान शंकराचे त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा, शिवलिंगाच्या स्वरूपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये वापर करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे बोधचिन्ह असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्य विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. सभापती राम शिंदे या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रधना सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींचे पास होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी येत्या 20 मे रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. राज्य रसायनशास्त्रज्ञ आणि औषध विक्रेते संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे यांनी आज भंडारा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात बनावट औषधांचा धोका वाढला आहे, ही बाब केंद्र सरकारच्या वारंवार निदर्शनास आणूनही त्याकडे लक्ष दिलं जात नसल्यानं हा संप पुकारला असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक कंपन्या निकृष्ट दर्जाची औषधं तयार करून बाजारात आणत असून या प्रकारात काही डॉक्टर्सचाही सहभाग असल्याचा आरोप दुबे यांनी केला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यांसाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंत्री अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करू नयेत असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान कलेक्टर किंवा प्रशासनाला बैठकींसाठी प्रत्यक्ष न बोलावता ऑनलाईन संवाद करण्यास सुरुवात केली असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितलं. भारत सरकारच्या जनगणना विभागामार्फत दिनांक 1 मे पासून स्वगणना सुरू झालेली आहे. याबाबत अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना स्वगणना पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं. सदर आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत भातकुली तालुक्यातील बोरखडी खुर्द आणि इस्माईलपूर या गावातील सर्व कुटुंबांनी स्वगणना पूर्ण केली. अशा प्रकारे 100% स्वगणना पूर्ण करणारी ही अमरावती जिल्ह्यातील प्रथम गावे आहेत. या गावांचा आदर्श घेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबांनी 15 मे पर्यंत स्वगणना पूर्ण करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंनी येत्या 19 मे पर्यंत अर्ज करावेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. यात्रेसाठीची नोंदणी लवकरात लवकर करण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. KMYGOV.in या संकेतस्थळावरून नोंदणी करता येऊ शकते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रादेशिक हवामान खात्याने आज अकोला, अमरावती आणि वर्धा इथं उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रात्रीच्या तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याबरोबर उद्या आणि परवा देखील या तिन्ही जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट दिलेला आहे. दरम्यान भंडारा आणि नागपुरात आज सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला काही ठिकाणी सुरुवात झाली. पाऊस असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागानं येत्या काही तासांत नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा

यवतमाळ इथं सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. वाशिम आणि यवतमाळ येथे देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. रायपूर इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ऍप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ऍप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचविणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ आणि 2026-27 साठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ. तूर 8,450 रुपये तर कापसाला 8,267 रुपये प्रति क्विंटल दर मंजूर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

विविधवर्तीचं नागपूर केंद्र एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर. नमस्कार रसिक श्रोतेहो, विविध भारतीच्या सांजारा कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजच्या या कार्यक्रमात तुमच्यासोबत मी आहे, तुमचा रेडिओ सखा दीपक मेहर. चला तर करूया आजच्या सांजारा कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे देशभक्ती गीताने. लता मंगेशकर यांनी सहकार्यांनी गायलेलं विनायकराव सावरकर यांचं हे गीत आहे, संगीत मधुकर गोलवडकर यांचं.

मित्रांनो, बाहेर पारा 40 अंशाचा पार गेलाय. कडक ऊन तापते, घामाच्या धारा आणि अंगाची लाहीलाही होते आहे. पण अशा या कडक उन्हाळ्यातही मनाला तृप्त करणारी एक गोष्ट, आणि ती म्हणजे प्रेम. म्हणतात ना, प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं, पण खरंच तसं असतं का? प्रेम ज्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते, कुणासाठी पहिलं असतं तर कुणासाठी आयुष्यभर दिलेली साथ असते, कुणासाठी कविता तर कुणासाठी गाण्यातील एक छोटीशी गोड चाल. प्रेम फक्त प्रियकर प्रेयसी एवढ्यामध्येच नसतं, तर ते नात्यातल्या ओलाव्यात असतं.

0: LUVE लव म्हणजे प्रेम.
1: अरे बाबा, LOVE लव म्हणजे प्रेम.
0: हा, तेच तर म्हणायचं होतं की मला.

श्रोतेहो, कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकत होता प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटातलं गीत विनय मांडके आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. शांताराम नांदगावकर यांनी या गीताला रचलं होतं आणि सांगितलं होतं अशोक पत्के यांनी. कधी शब्दात व्यक्त होतं तर कधी डोळ्यातून सांडतं. प्रेम हे असं नातं आहे जे हृदयाला हृदयाशी बांधतं. मित्रांनो, प्रेमात राहणे हे आवश्यक आहेच, पण त्याहीपेक्षा प्रेम व्यक्त करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरही प्रेम करणं तेवढंच गरजेचं असतं. कार्यक्रमात आता आणखी एक छानसं गीत तुमच्याकरता घेऊन आलं आहे. हे गीत आहे आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातलं, सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांनी गायलेलं. संगीत राम लक्ष्मण यांचं आहे आणि गीताला रचला आहे वंदना विटणकर यांनी.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर. मित्रांनो, आपण म्हणतो जग प्रेमावर चालतं, पण आजच्या या धावपळीच्या जगात खरंच प्रेम करायला आपण विसरलो तर नाही ना. आजचं जग हे लाईक्स आणि कमेंट्समध्ये अडकलं आहे, पण खरं प्रेम स्क्रीनच्या बाहेर असतं. जेव्हा एखादा अनोळखी व्यक्ती दुसऱ्याला मदत करतो, तेव्हा ते जग प्रेमाने भरलेलं वाटतं. जग जिंकायचं असेल तर तलवारीने नाही, तर प्रेमाच्या दोन शब्दांची गरज असते, कारण द्वेषाने फक्त अंतर वाढतं, पण प्रेमाने हे जग आपलं वाटतं. चला तर ऐकूया अजय गोगावले यांच्या स्वरात सैराट चित्रपटातलं हे गीत. संगीत आणि रचना आहे अजय अतुल यांची.

मित्रांनो, तुम्ही इंग्रजी म्हणा ऐकलीच असेल, ऑल इज फेअर इन लव अँड वॉर. पण मला वाटतं युद्धात सगळं गमावलं जातं आणि प्रेमात सगळं समर्पित केलं जातं. युद्धात विजय मिळवण्यासाठी दुसऱ्याला हरवावं लागतं, पण प्रेमात जिंकण्यासाठी स्वतःला हरवून दुसऱ्याचं व्हावं लागतं. जग हे एक आरसं आहे, तुम्ही प्रेम दिलं तरच तुम्हाला प्रेम परत मिळेल. युद्ध हे अहंकाराचं प्रदर्शन तर प्रेम हे अस्तित्वाचं समर्पण. युद्धाने फक्त भूगोल बदलतो, पण प्रेमाने माणसाचं नशीब बदलतं. जगासाठी कदाचित तुम्ही एक व्यक्ती असाल, पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही त्याचं संपूर्ण जग असता. प्रेम हे जगातील एकमेव असं संसर्गजन्य गोष्ट आहे जी पसरल्याने कोणाचं नुकसान होत नाही, उलट जग अधिक सुंदर होतं.

बने बापू चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या गुलसरत, मुरलीधर गोळे यांची शब्दरचना, संगीत दिलं होतं ऋषीराज यांनी. कार्यक्रमात आता ऐकत आहोत चंद्र होता साक्षीला. या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं गीत, जगदीश केवडकर यांची शब्दरचना, संगीत दिलंय सुधीर फडके यांनी.

मित्रांनो, प्रेम म्हणजे काय असतं? कधी न उलगडलेलं कोडं असतं, तर कधी उन्हातलं गार वारं असतं. प्रेम म्हणजे फक्त आय लव यू म्हणणं नसतं, तर एकमेकांच्या डोळ्यातील पाणी पुसणं असतं. ते विश्वासाच्या धाग्याने विणलेलं एक रेशमी नातं असतं. जगाच्या या धकाधकीत जेव्हा सगळं परकं वाटतं, तेव्हा कोणाचं तरी आपल्यासाठी थांबणं म्हणजेच प्रेम वाटतं. युद्धात तलवारी जिंकतात, पण प्रेमात हृदय जिंकतं. आणि जिथे प्रेम असतं, तिथेच खरं जग असतं. म्हणून स्वतःवर प्रेम करायला विसरू नका, कारण जे स्वतःवर प्रेम करतात तेच जगाला भरभरून प्रेम देऊ शकतात.

भालू चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकत होता सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. पी सावळराम यांची शब्दरचना संगीत दिलं होतं विश्वनाथ मोर यांनी. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी क्लासमेट चित्रपटातलं बेला शेंडे आणि हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं गीत गुरु ठाकूर यांची शब्दरचना संगीत अमृत राज यांचं आहे. तर श्रोतेहो या गीताबरोबरच मी तुमचा रेडिओ सखा दीपक मेहर आता घेतोय तुमची रजा आजच्या या सांजरा कार्यक्रमातून. हसत रहा, प्रेम वाटत रहा, ऐकत रहा विविध भारतीचं नागपूर केंद्र. नमस्कार.

श्रोतेहो, आपण ऐकत होता मराठी गीतांचा कार्यक्रम सांजारा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून FM 100.6 MHz वर.

0: माझे
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही?
2: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
4: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712.
5: प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
6: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2 उच्चस्तरीय बैठकात विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. यात मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर असेल, मंत्र्यांनी अनावश्यक हेलिकॉप्टरचा वापर टाळावा आणि बहुतेक बैठका या दूरदृश्य प्रणालीद्वारे कराव्या असे निर्णय जाहीर करण्यात आले. मंत्री अधिकाऱ्यांनीही कोणतीही विदेशी दौरे करू नये, तसंच सार्वजनिक वाहतुकींचा वापर वाढवावा असं सांगण्यात आलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती

0: महाज्योती नागपूरने राष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय सेवांच्या क्षेत्रात आपला धबधबा निर्माण करत इतिहास रचला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केलेल्या भारतीय वन सेवा परीक्षा 2025 अंतिम निकालात महाज्योतीकडून प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतलेल्या 8 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. या निकालासह महाज्योतीने युपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांचा 100 आकडा पार केला आहे. पुदुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुचेरीचे राज्यपाल के कैलाश नाथन यांनी पुदुचेरीच्या लोकनिवासामध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. भारत येत्या 14 आणि 15 रोजी ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचे अध्यक्ष असतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यावर चर्चा करतील. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
1: इस कार्यक्रम के प्रायोजक हैं देवदर्शन अगरबत्ती, धूप स्टिक, कोन्स एवं हवन सामग्री.

0: स्वर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मनोहर सर, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. मनोहर सर, काळाच्या प्रवाहाबरोबर पिकाच्या पद्धतीमध्ये सुद्धा एक वेगळी संरचना व्हायला पाहिजे. ती मागणी फक्त जमिनीच्या पोताची आहे का, बाजार आणि शेतकऱ्याच्या आर्थिक व्यवहाराशी निगडीत आहे? कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाहतायत, काय सांगाल शेतकऱ्यांना तुम्ही?
2: खरं तर ही आता जी आपली शेती पद्धती आहे, ज्यामध्ये आपण उल्लेख केल्यानुसार की जमीन हा आपला हा पूर्ण याचा आत्मा आहे. आपण बघतोय की जमिनीचं आरोग्य अबाधित राखणं, म्हणजे जमिनीचं आरोग्य जर चांगलं असेल, तिथला जर सेंद्रिय कर्म चांगला असेल, तर आपोआपच आपलं पिकाची जी प्रत आहे, गुणवत्ता आहे, त्यासोबतच त्याची उत्पादकता ही वाढ होत असते. आणि आपण जर बघितलं आपल्या जिल्ह्यामध्ये 0.40 म्हणजे आता सरासरी 0.4% आपला ऑर्गॅनिक कार्बन, आपला सेंद्रिय कर्ब आपल्या याच्यामध्ये आहे. आता हळूहळू आपल्या कृषी विभागानं सुद्धा याच्यामध्ये थोड्या वेगळ्या दृष्टीनं आपण वाटचाल करतोय यावर्षीपासून, की एक आपण राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन नावाचा तो कार्यक्रम सुरुवात केलेला आहे. आणि यामध्ये थोडी पीक पद्धती म्हणजे करण्याच्या पद्धतीमध्ये बदल, कमीत कमी रासायनिक खतांचा, रासायनिक कीटकनाशकांचा वापर, तर अशा पद्धतीनं आपल्याला आता एक नवीन पद्धतीचा आपण इथे सुरुवात करतोय. आणि सुरुवात झालेली आहे किंबहुना याच्यामध्ये जे काही बायो रिसोर्स सेंटर्स आहे, म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत आपण BRC युनिट ज्याला म्हणतो, की त्यांना लागणारं जे काही असेल खतं करायची आहे ती जागेवर ते तयार करतील आणि त्याचा वापर शेतकरी बांधव करू शकतील. अशा पद्धतीनं आपल्याला त्याची जमीन सुधारण्याचा एक कार्यक्रम तो आपल्या आपण हातात घेतला आहे. आणि जोपर्यंत जमिनीचं आरोग्य सुधारणं आहे तोपर्यंत आपल्याला बाकी जे प्रश्न आहे ते सोडल्या जाणार नाही. तर म्हणून आपण जास्तीत जास्त सेंद्रिय कर्ब वावण्यावर आपला कल आहे या वर्षी तरी आमचा एक आम्ही मिशन घेतलेलं आहे हातामध्ये. आणि नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब, त्यामध्ये वेगळ्या पद्धती, त्याच्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो बायोलॉजिकल कंट्रोल करून सुद्धा आपण त्याच्यामधला वापर जो केमिकलचा तो मिनिमाइज करता किंवा त्याचा वापरच करायचा नाही. आणि आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जे काही रासायनिक खताचा वापर झाला, आपण बघतोय आखाती देशातील युद्धामुळे बराचसा आता युरिया आपल्याला असं वाटते किंवा युरिया तेवढा पुरेसा आपल्याला मिळणार नाही. पण अशा वेळेस आता शेतकरी बांधवने सुद्धा जे की आपल्याकडे सध्या पर्याय उपलब्ध आहे की आपण आपलं खत आपल्या जमिनीवर आपल्या शेतामध्ये तयार करून त्याचा वापर करणं, जेणेकरून आपला खर्च कमी करणं हा पहिला उद्देश. म्हणजे आता आपल्याला एक दोन उद्दिष्ट घेऊन आपला कुठले कार्यक्रम राबवायचा आहे आणि मी सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये जो आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आम्ही म्हणतोय, या प्रकल्पामधला आमचा उद्देश असा आहे की याच्यातलं आपल्याला त्याच्यात क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी म्हणतो, म्हणजे तंत्रज्ञान जे आहे ते वातावरणाला अनुरूप असलेलं तंत्रज्ञान आपल्याला वापरायचं आहे. आणि त्याची सुद्धा आपण पूर्ण जे काही नियोजन आहे ते या खरीपासाठी केलेलं आहे. जेव्हा शेतकरी बांधव हे क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी CRT ज्याला पद्धती म्हणतो आपण, मग ते उतारा लाळवी पेरणी असेल किंवा त्याला मूलस्थानी जलसंधारण आहे किंवा आपलं जैविक पद्धतीचा अवलंब आहे, ह्या सर्व गोष्टी केल्या तर आपोआपच सर्व प्रश्न याच्यामध्ये निकाली निघणार आहे. आणि हा आमचा एक मेजर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश आहे की
1: याच्यामध्ये अलीकडच्या काळात आपण खूप शेतकरी उत्पादक कंपन्या सेंद्रिय कर्ब हे अत्यंत परवलीचे आणि तेवढेच महत्वाचे शब्द झालेले आहेत. हे खरंच त्याच्यामधली काही वेगळी दिशा आहे का, त्याच्यात शासनाने वेगळी काही त्याच्यामध्ये एक भूमिका आहे का, त्याच्यामध्ये काय सेंद्रियची याच्यातली?
2: कुठलाही कार्यक्रम जर असला आपण तो गटाने केल्याशिवाय आपल्याला त्याचा पर्याय नाही, कारण समूह शेतीचा जो काही पुरस्कार कृषी विभागाने 2009 सुरुवात केली होती गट शेतीची, आणि त्या आधारे काही गटावर आधारित जे काही क्लस्टर समूह होते त्या पिकांचे समूह असेल, त्या पीक पद्धतीचे समूह असेल, ते आपण करून त्यांना चालना दिली. हळूहळू 2015 काय झालं की जसं शेतकरी उत्पादक कंपनीचा उगम झाला आणि त्यामध्ये जे आपले सभासद आहे, जसं कंपनी एखादी काम करतं तसं शेतकरी बांधवांची कंपनी एकत्र येऊन 200 ते 300 लोकांनी शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन त्यांच्या ज्या गरजा आहे म्हणजे लागणं

0: त्यांना खत असेल किंवा कीटकनाशक असेल बियाण असेल त्यांनी स्वतः उत्पादित करावं आपल्या शेतामध्ये. त्यासाठी लागणारं जे काही तंत्रज्ञान असेल योजना असेल त्याचा पूर्ण याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही कुठल्या ना कुठल्या कंपनीचे सभासद व्हा. म्हणजे आता आपण या प्रोग्राममध्ये जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सुद्धा गट शेतीचं खूप जास्त महत्व आहे. आणि जसं मला मी सांगू इच्छितो याच्यामध्ये की आपले जी अवजारे बँक, कारण आपण बघतो आता प्रत्येक गावामध्ये अडचणी आहे मजुरांचा, मजुरांचा खूप मोठा प्रश्न आहे, मजूर आपल्या शेतामध्ये मिळत नाही. अशा वेळेस शेतकरी बांधवांनी हे जे काही आपले अवजारे बँक आहे ही या योजनेमध्ये जर केली तर मला वाटते तिथला तो मजुरांचा प्रश्न त्याची सोडवणूक होणार आहे आणि त्यांना सुद्धा त्या गावामध्ये एक व्यवसाय म्हणून तो पाहता येईल. आता अशा बऱ्याचशा अवजारे बँक आपण वेगळ्या माध्यमातून दिलेल्या आहे, पण ही एक योजना अशी आहे की ही खास महिलांसाठी.
1: ही पोखरा म्हणजे वातावरणाच्या बदलाच्या अनुषंगाने तयार केलेली आहे.
0: बरोबर आहे, त्याचा बेसिस तो आहे वातावरणातील बदलाशी अनुरूप जेवढं काही तंत्रज्ञान तुम्हाला वापरता येईल ते आपण त्यामध्ये वापरू शकतो. आणि गावं जी निवडली गेली ती याच्याशी अनुरूपच निवडली गेली आहे. म्हणजे आता जर आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर 1800 गावं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, 563 गावाचा याच्यामध्ये समावेश झाला. त्याला वेगळे जे काही पॅरामीटर्स आहेत त्याला ते लावून ते गावाचे निकष लावून ते गावं निवडले गेले आणि केंद्र शासनाच्या समितीमार्फत जे काही ICR संस्था आहे त्यांनी त्याचे निकष करून त्याला राज्यस्तरीय उच्च समितीने तो आपल्याला गावाची निवड करून दिलेली आहे. आता त्या गावामध्ये येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आपण ज्या काही गरजा असेल त्या गावातल्या, मग त्या गरजा कुठल्या असेल तर त्या गावातल्या जसं सेंद्रिय कर्म आपल्याला वाढवायचं आहे, तिथे आपल्याला उत्पादकता वाढवायची आहे, शाश्वतता आणायची आहे पीक पद्धतीमध्ये, काही बदल करायचा असेल किंवा तिथे आता जसं यांत्रिकरणामध्ये आपल्याला काही वाव द्यायचं असेल, काही सीड प्रोडक्शन म्हणजे बियाणे उत्पादन तिथे करायचं असेल, प्रत्येक घटकाला म्हणजे आपण जर शेती क्षेत्र म्हटलं तर त्यामध्ये उत्पादनापासून तर प्रक्रिया साठवणूक विक्री आणि त्याचं त्या एक्सपोर्टपर्यंत म्हणजे निर्यातीपर्यंत ह्या सर्व चेन ज्याला म्हणतो आपण ही जी साखळी आहे ह्या प्रत्येक साखळीमध्ये या प्रकल्पामध्ये त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि नक्कीच मला वाटतं ह्या ज्याला आपण POCR पोखरा किंवा प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर म्हणजे वातावरणाशी अनुरूप असलेलं तंत्रज्ञान वापरून आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा वापर करणे आणि आपलं त्या गावाचा परिपूर्ण विकास करणे 5 वर्षांमध्ये असं एक सूत्र त्या योजनेचं आहे.
1: याच्यामध्ये शासनाची भूमिका अजून एक आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रत्येक वेळेस शेतकऱ्याशी संवाद साधताना म्हणतात की आपला सहभाग जो आहे लोकसहभागही खूप महत्वाचा आहे कृषी क्षेत्रामध्ये, स्वतः जागृत राहणं तेही महत्वाचं आहे, शासन शासनाच्या पातळीवर मदत करत राहील. पण ह्या पोखरामध्येही काही लोकसहभागावर जास्त भर आहे का किंवा नेमकं शासन कुठलं कृषी विभाग आपण काय काय मदत करणार आहोत ह्या योजनेत?
0: खरं तर हा या कार्यक्रमात जो आहे आपला प्रकल्प आहे ज्याला संजीवनी प्रकल्प म्हणतो आपण, पोखरा संबोधत नाही आता, संजीवनी प्रकल्प कृषी संजीवनी म्हणजे गावाला नव संजीवनी देणारा प्रकल्प हा वर्ल्ड बँक जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यामधून आलेला आहे. आणि याचा बेसस ज्याला म्हणतो आपण की याचा जो पाया आहे तो लोकसहभाग आहे. आता प्रत्येक गावामध्ये बघतो आपण की वेगळे गट असतात, म्हणजे शेती आधारित गट जे असेल, सोयाबीनचा गट असेल, कापसाचा असेल, संत्र्याचा असेल, भाजीपाला उत्पादक शेतकरी असेल, काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, गावातील ग्राम कृषी विकास समितीची स्थापन झाली. प्रत्येक गावामध्ये सरपंच त्याचे अध्यक्ष आहेत, त्यामध्ये ग्रामसेवक आहे, सहायक कृषी अधिकारी कृषी विभागाचा आहे, अशी सर्व समावेशक 11 लोकांची समिती त्यांना यामध्ये पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहे. आणि हे सर्वतः म्हणजे
1: प्रक्रिया त्या त्या गाव पातळीवर,
0: गाव पातळीवर म्हणजे याचा जो नियोजन आराखडा ज्याला आपण सूक्ष्म नियोजन म्हणतो त्याचं म्हणजे मायक्रो लेवल प्लॅनिंग MLP या नावानं तो आराखडा करायचा आहे.
1: जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी आपण या भागांमध्ये संवाद साधत आहोत. भेटूयात पुढील भागात पुन्हा कृषी विभागाच्या विविध योजनांना समजून घेण्यासाठी.
2: नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहर यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. आणि याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.

0: विविध भारतीचं नागपूर केंद्र FM 100.6 MHz प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती गॅरड्याच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मनोहर सर, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. मनोहर सर, काळाच्या प्रवाहाबरोबर पिकाच्या पद्धतीमध्ये सुद्धा एक वेगळी संरचना व्हायला पाहिजे. ती मागणी फक्त जमिनीच्या पोताची आहे का बाजार आणि शेतकऱ्याच्या आर्थिक व्यवहाराशी निगडीत आहे? कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाहतायत? काय सांगाल शेतकऱ्यांना तुम्ही?
2: खरं तर ही आता जी आपली शेती पद्धती आहे, ज्यामध्ये आपण उल्लेख केल्यानुसार की जमीन आपला हा पूर्ण याचा आत्मा आहे. आपण बघतोय की जमिनीचं आरोग्य अबाधित राखणं, म्हणजे जमिनीचं आरोग्य जर चांगलं असेल, तिथला जर सेंद्रिय कर्म चांगला असेल, तर आपोआपच आपलं पिकाची जी प्रत आहे, गुणवत्ता आहे, त्यासोबतच त्याची उत्पादकता ही वाढवत असते. आणि आपण जर बघितलं आपल्या जिल्ह्यामध्ये 0.40 म्हणजे आता सरासरी 0.4% आपला ऑर्गॅनिक कार्बन, आपला सेंद्रिय कर्म आपल्या याच्यामध्ये आहे. आता हळूहळू आपल्या कृषी विभागानं सुद्धा याच्यामध्ये थोड्या वेगळ्या दृष्टीनं आपण वाटचाल करतोय यावर्षीपासून, की एक आपण राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन नावाचा तो कार्यक्रम सुरुवात केलेला आहे. आणि यामध्ये थोडी पीक पद्धती म्हणजे करण्याच्या पद्धतीमध्ये बदल, कमीत कमी रासायनिक खतांचा, रासायनिक कीटकनाशकांचा वापर, तर अशा पद्धतीनं आपल्याला आता एक नवीन पद्धतीचा आपण इथे सुरुवात करतोय. आणि सुरुवात झालेली आहे किंबहुना याच्यामध्ये जे काही बायो रिसोर्स सेंटर्स आहे, म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत आपण BRC युनिट ज्याला म्हणतो, की त्यांना लागणारं जे काही असेल खतं करायची आहे ती जागेवर ते तयार करतील आणि त्याचा वापर शेतकरी बांधव करू शकतील. अशा पद्धतीनं आपल्याला त्याची जमीन सुधारण्याचा एक कार्यक्रम तो आपल्या आपण हातात घेतला आहे. आणि जोपर्यंत जमिनीचं आरोग्य सुधारणं आहे तोपर्यंत आपल्याला बाकी जे प्रश्न आहे ते सोडल्या जाणार नाही. तर म्हणून आपण जास्तीत जास्त सेंद्रिय कर्ब वावण्यावर आपला कल आहे या वर्षी तरी आमचा एक आम्ही मिशन घेतलेलं आहे हातामध्ये. आणि नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब, त्यामध्ये वेगळ्या पद्धती, त्याच्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो बायोलॉजिकल कंट्रोल करून सुद्धा आपण त्याच्यामधला वापर जो केमिकलचा तो मिनिमाइज करता किंवा त्याचा वापरच करायचा नाही. आणि आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जे काही रासायनिक खताचा वापर झाला, आपण बघतोय आखाती देशातील युद्धामुळे बराचसा आता युरिया आपल्याला असं वाटते किंवा युरिया तेवढा पुरेसा आपल्याला मिळणार नाही. पण अशा वेळेस आता शेतकरी बांधवने सुद्धा जे की आपल्याकडे सध्या पर्याय उपलब्ध आहे की आपण आपलं खत आपल्या जमिनीवर आपल्या शेतामध्ये तयार करून त्याचा वापर करणं, जेणेकरून आपला खर्च कमी करणं हा पहिला उद्देश. म्हणजे आता आपल्याला एक दोन उद्दिष्ट घेऊन आपला कुठले कार्यक्रम राबवायचा आहे आणि मी सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये जो आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आम्ही म्हणतोय, या प्रकल्पामधला आमचा उद्देश असा आहे की याच्यातला आपल्याला त्याच्यात क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी म्हणतो, म्हणजे तंत्रज्ञान जे आहे ते वातावरणाला अनुरूप असलेलं तंत्रज्ञान आपल्याला वापरायचं आहे. आणि त्याची सुद्धा आपण पूर्ण जे काही नियोजन आहे ते या खरीपासाठी केलेलं आहे. जेव्हा शेतकरी बांधव हे क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी CRT ज्याला पद्धती म्हणतो आपण, मग ते उताराला आळवी पेरणी असेल किंवा त्याला मूलस्थानी जलसंधारण आहे किंवा आपलं जैविक पद्धतीचा अवलंब आहे, ह्या सर्व गोष्टी केल्या तर आपोआपच सर्व प्रश्न याच्यामध्ये निकाली निघणार आहे. आणि हा आमचा एक मेजर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश आहे की
1: याच्यामध्ये अलीकडच्या काळात आपण खूप शेतकरी उत्पादक कंपन्या सेंद्रिय कर्ब हे अत्यंत परवलीचे आणि तेवढेच महत्वाचे शब्द झालेले आहेत. हे खरंच त्याच्यामधली काही वेगळी दिशा आहे का? त्याच्यात शासनाने वेगळी काही त्याच्यामध्ये एक भूमिका आहे का? त्याच्यामध्ये काय सेंद्रियची याच्यातली
2: कुठलाही कार्यक्रम जर असला आपण तो गटाने केल्याशिवाय आपल्याला त्याचा पर्याय नाही. कारण समूह शेतीचा जो काही पुरस्कार कृषी विभागाने 2009 सुरुवात केली होती एम गट शेतीची, आणि त्या आधारे काही गटावर आधारित जे काही क्लस्टर समूह होते त्या पिकांचे समूह असेल, त्या पीक पद्धतीचे समूह असेल, ते आपण करून त्यांना चालना दिली. हळूहळू 2015 काय झालं की जसं शेतकरी उत्पादक कंपनीचा उगम झाला आणि त्यामध्ये जे आपले सभासद आहे, जसं कंपनी एखादी काम करतं तसं शेतकऱ्यांच्या बांधवांची कंपनी एकत्र येऊन 200 ते 300 लोकांनी शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन त्यांच्या ज्या गरजा आहे, म्हणजे लागणार त्यांना खत असेल किंवा कीटकनाशक असेल, बियाणं असेल, त्यांनी स्वतः उत्पादित करावं आपल्या शेतामध्ये, त्यासाठी लागणार जे काही तंत्रज्ञान असेल, योजना असेल, त्याचा पूर्ण याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही कुठल्या ना कुठल्या कंपनीचे सभासद व्हा. म्हणजे आता

0: आपण या प्रोग्राममध्ये जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सुद्धा गट शेतीचं खूप जास्त महत्व आहे. आणि जसं मला मी सांगू इच्छितो याच्यामध्ये की आपले जी अवजारे बँक, कारण आपण बघतो आता प्रत्येक गावामध्ये अडचणी आहे मजुरांचा, मजुरांचा खूप मोठा प्रश्न आहे, मजूर आपल्या शेतामध्ये मिळत नाही. अशा वेळेस शेतकरी बांधवांनी ही जी काही आपली अवजारे बँक आहे ही या योजनेमध्ये जर केली तर मला वाटते तिथला तो मजुरांचा प्रश्न त्याची सोडवणूक होणार आहे आणि त्यांना सुद्धा त्या गावामध्ये एक व्यवसाय म्हणून तो पाहता येईल. आता अशा बऱ्याचशा अवजारे बँक आपण वेगळ्या माध्यमातून दिलेल्या आहे, पण ही एक योजना अशी आहे की ही खास महिलांसाठी.
1: ही पोखरा म्हणजे वातावरणाच्या बदलाच्या अनुषंगाने तयार केलेली आहे.
0: बरोबर आहे, त्याचा बेसच तो आहे वातावरणातील बदलाशी अनुरूप जेवढं काही तंत्रज्ञान तुम्हाला वापरता येते ते आपण त्यामध्ये वापरू शकतो. आणि गावं जी निवडली गेली ती याच्याशी अनुरूपच निवडली गेली आहे. म्हणजे आता जर आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर 1800 गावं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, 563 गावाचा याच्यामध्ये समावेश झाला. त्याला वेगळे जे काही पॅरामीटर्स आहेत त्याला ते लावून ते गावाचे निकष लावून ते गावं निवडले गेले आणि केंद्र शासनाच्या समितीमार्फत जे काही ICR संस्था त्यांनी त्याचे निकष करून त्याला राज्यस्तरीय उच्च समितीने तो आपल्याला गावाची निवड करून दिलेली आहे. आता त्या गावामध्ये येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आपण ज्या काही गरजा असेल त्या गावातल्या, मग त्या गरजा कुठल्या असेल तर त्या गावातल्या जसं सेंद्रिय कर्ब आपल्याला वाढवायचा आहे, तिथे आपल्याला उत्पादकता वाढवायची आहे, शाश्वतता आणायची आहे पीक पद्धतीमध्ये, काही बदल करायचा असेल किंवा तिथे आता जसं यांत्रिकरणामध्ये आपल्याला काही वाव द्यायचं असेल, काही सीड प्रोडक्शन म्हणजे बियाणे उत्पादन तिथे करायचं असेल, प्रत्येक घटकाला म्हणजे आपण जर शेती क्षेत्र म्हटलं तर त्यामध्ये उत्पादनापासून तर प्रक्रिया, साठवणूक, विक्री आणि त्याचं त्या एक्सपोर्टपर्यंत म्हणजे निर्यातीपर्यंत ह्या सर्व चेन ज्याला म्हणतो आपण, ही जी साखळी आहे ह्या प्रत्येक साखळीमध्ये या प्रकल्पामध्ये त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि नक्कीच मला वाटतं ह्या ज्याला आपण POCRA पोखरा किंवा प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर म्हणजे वातावरणाशी अनुरूप असलेलं तंत्रज्ञान वापरून आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा वापर करणे आणि आपलं त्या गावाचा परिपूर्ण विकास करणे 5 वर्षांमध्ये असं एक सूत्र त्या योजनेचं आहे.
1: याच्यामध्ये शासनाची भूमिका अजून एक आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रत्येक वेळेस शेतकऱ्याशी संवाद साधताना म्हणतात की आपला सहभाग जो आहे, लोकसहभागही खूप महत्वाचा आहे कृषी क्षेत्रामध्ये, स्वतः जागृत राहणं तेही महत्वाचं आहे, शासन शासनाच्या पातळीवर मदत करत राहील. पण ह्या पोखरामध्येही काही लोकसहभागावर जास्त भर आहे का, किंवा नेमकं शासन कुठलं कृषी विभाग आपण काय काय मदत करणार आहोत ह्या योजनेत?
0: खरं तर या कार्यक्रमात जो आहे आपला प्रकल्प आहे ज्याला संजीवनी प्रकल्प म्हणतो आपण, पोखरा संबोधत नाही आता, संजीवनी प्रकल्प, कृषी संजीवनी म्हणजे गावाला नव संजीवनी देणारा प्रकल्प हा वर्ल्ड बँक जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यामधून आलेला आहे. आणि याचा बेसच ज्याला म्हणतो आपण की याचा जो पाया आहे तो लोकसहभाग आहे. आता प्रत्येक गावामध्ये बघतो आपण की वेगळे गट असतात, म्हणजे शेती आधारित गट जे असेल, सोयाबीनचा गट असेल, कापसाचा असेल, संत्र्याचा असेल, भाजीपाला उत्पादक शेतकरी असेल, काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, गावातील ग्राम कृषी विकास समितीची स्थापन झाली. प्रत्येक गावामध्ये सरपंच त्याचे अध्यक्ष आहे, त्यामध्ये ग्रामसेवक आहे, सहायक कृषी अधिकारी कृषी विभागाचा आहे, अशी सर्व समावेशक 11 लोकांची समिती त्यांना यामध्ये पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहे. आणि हे सर्वतः म्हणजे
1: प्रक्रिया त्या त्या गाव पातळीवर,
0: गाव पातळीवर म्हणजे याचा जो नियोजन आराखडा ज्याला आपण सूक्ष्म नियोजन म्हणतो त्याचं, म्हणजे मायक्रो लेवल प्लॅनिंग MLP या नावानं तो आराखडा करायचा आहे.
1: जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी आपण या भागांमध्ये संवाद साधत आहोत. भेटूयात पुढील भागात पुन्हा कृषी विभागाच्या विविध योजनांना समजून घेण्यासाठी.
2: नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहर यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. आणि याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: प्रायोजित कार्यक्रम ऐकला संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम आपण ऐकला विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून FM बँड 100.6 MHz वर.

0: ए हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील? क्लासला लेट होत आहे ना.
1: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि या

0: शिवाय 65 टीव्ही चॅनल सही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
1: हा बात आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
0: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता.

0: विविध भारतीचं नागपूर केंद्र FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर थोड्याच्या वेळात म्हणजे ठीक 8:42 प्रसारित करू ठळक मराठी बातम्या, आणि त्यानंतर 8:45 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू हिंदी बातम्या. सुरुवातीला ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची आयुष्मान कार्ड ई KYC करण्यासाठी ग्रामीण भागात गावनिहाय तसेच शहरी भागात वॉर्डनिहाय आयुष्मान शिबिराचं आयोजन दिनांक 18 मे ते 18 जून दरम्यान राबविण्यात येईल. सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. काटोल, नरखेड, हिंगणा, कडमेश्वर, उमरेड, भिवापूर आणि इतर भागात पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नोंदवली जाईल. तिथे तात्काळ आवश्यक ती कारवाई झाली पाहिजे. यापूर्वी अटल भूजलद्वारे जी कामे झाली आहेत त्या ग्रामपंचायतींना भेटी देऊन त्या कामाबाबत निर्णय घेता आवश्यक असेल ती दुरुस्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी जल पुनर्भरण, नाले आणि नद्यांचे खोलीकरण, गाळमुक्त तलाव ही कामे प्राधान्याने केली जावीत. यासाठी निधीची आवश्यकता असेल तर प्रस्ताव तत्काळ सादर करण्यास त्यांनी सांगितलं आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आधुनिकीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याबद्दल AIDचे अध्यक्ष आशिष काळे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आधुनिकीकरण होऊन मध्य भारतातील जागतिक दर्जाचे विमान वाहतूक केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास AIDने व्यक्त केला आहे. अकोला इथं आज राज्यातील सर्वाधिक 45.9° इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ अमरावती इथं 45.8° इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. हवामान विभागाने येत्या काही तासात नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा इथं सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. वाशिम आणि यवतमाळ इथं देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. क्रिकेट, IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रायपूर इथं सामना सुरू आहे. हा सामना RCBने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.

वेदवर्तीचं नागपूर केंद्र आहे पेमेंट 100.6 MHz. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मागील 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 44.2 डिग्री सेल्सिअस होतं, जे की औसत सामान्य तापमानापेक्षा 0.6 डिग्री सेल्सिअस कमी होतं. किमान तापमान 28.4 डिग्री सेल्सिअस, जे सरासरी तापमानापेक्षा 0.9 डिग्री सेल्सिअस कमी होतं. अनुमान आहे की येणाऱ्या 24 तास नागपूर आणि सभोवताला आकाश काहीसं ढगाळलेलं राहून उद्याचं जास्तीत जास्त तापमान 44 डिग्री आणि कमीत कमी तापमान 27 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आताच आपण ऐकत होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. FM बँड 100.6 MHz. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भरती केंद्र आहे. यावेळी रात्री 11:30 झालेले आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55. शुभरात्री. जय हिंद.